कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90112015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काय

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडवम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

0: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

डायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: अनमोल मोती तारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

0: कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: हाय, हॅलो, नमस्कार गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, असं कधी होतं का की एक छोटीशी गोष्ट आणि त्याचाच विचार आपण पुन्हा पुन्हा करत बसतो? मी असं बोलायला नको होतं, उद्या काय होईल, लोक काय विचार करत असतील, यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग। आणि खरं सांगायचं तर हे आज अनेक मुली आणि महिलांमध्ये सुद्धा दिसून येतं। पण काही छोट्या सवयी आपल्या मनाला शांत ठेवू शकतात। पहिली महत्त्वाची सवय म्हणजे जे मनात आहे ते लिहून काढा, मोबाईलच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या डायरीमध्ये, कारण विचार बाहेर पडले की मन हलकं होत असतं। दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवा, ही अत्यंत गरजेची सवय आहे। रात्री जास्त रील्स आणि सोशल मीडिया पाहिलं की मन आणखी भरकटतं। त्याचसोबत स्वतःशी चांगलं बोला, प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच दोष देऊ नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालंच पाहिजे असं नाही, कधी कधी वेळसुद्धा सगळं काही नीट करत असतो। त्यामुळे विश्वास ठेवा, ओव्हर थिंकिंग कमी करा आणि आनंदी रहा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

गेले जमलच नाही काली येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, उन्हाळा सुरू असला की केस कोरडे होणं, त्वचा काळवणं, घामोळ्या हे सर्व सुरू होत असतं. आणि आता तर एकदम कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे, मे महिना सुरू आहे. पण आपल्या गावाकडचे काही साधे उपाय अजून सुद्धा फार उपयोगी पडतात. चेहऱ्यासाठी म्हणाल तर दही आणि बेसन याचा फेस पॅक लावा. त्वचा थंड राहते आणि चमक सुद्धा येते. त्यासोबत केसांसाठी आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलात मेथी टाकून लावा. केस मऊ राहतात आणि केस गळती अत्यंत कमी होते. त्यासोबत तुम्ही बाहेरून उन्हातून आल्यावरती गुलाब पाणी किंवा काकडीचा रस चेहऱ्यावरती लावा. स्वच्छ पाण्यानं आधी तोंड धुवा. सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या, कारण शरीर थंड असेल तर त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहतात. महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा घरातल्या साध्या गोष्टी कधी कधी जास्त फायदा देतात. नैसर्गिक सौंदर्य टिकवायचं असेल तर निसर्गाच्या जवळ जाणं तितकंच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि आपला लाडका शो म्हणजेच गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे. मंडळी, कपाट उघडलं की भरपूर कपडे दिसतात पण बाहेर जायची वेळ आली की पहिला डायलॉग आपला असतो की अगं यार घालायला काहीच नाही आहे. तर आज काही स्मार्ट फॅशन टिप्स मी तुम्हाला देते. पहिली गोष्ट म्हणजे बेसिक कपडे जास्त ठेवा. प्लेन जीन्स, ब्लॅक कुर्ती, व्हाईट टॉप असे कपडे अनेक प्रकारे वापरता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन कपडे घेण्यापेक्षा जुन्या कपड्यांचं नवीन कॉम्बिनेशन ट्राय करून बघा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ट्रेंड फॉलो करायलाच हवायचं नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे कम्फर्टेबल कपडे हे सर्वात स्टायलिश असतात. फॅशन म्हणजे फक्त महागडे कपडे नाही तर स्वतःला कॉन्फिडंट वाटणं हे खरं स्टाईल आहे. म्हणून पुढच्या वेळी कपाट उघडलं तर काही नाही म्हणण्याआधी थोडं क्रिएटिव्ह होऊन बघा. आणि अशाच नवनवीन टिप्स आणि अशाच नवनवीन गोष्टी घेऊन येते मी थोड्याच वेळात पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हाय हॅलो नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज अनेक महिला घर सांभाळून स्वतःचं काम सुद्धा करत आहेत आणि खास गोष्ट म्हणजे त्यासाठी मोठं ऑफिस किंवा खूप पैसे लागतात असं नाही. घर बसल्या करता येईल असे काही छोटे व्यवसाय घेऊन मी आलेली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, होममेड स्नॅक्स किंवा पिकल बिझनेस म्हणजेच लोणच्याचा बिझनेस हे अतिशय उत्कृष्ट बिझनेस आहे. त्याचसोबत मेहंदी किंवा मेकअप सर्व्हिस असतील, ऑनलाईन कपड्यांचं रिसेलिंग असेल, हँडमेड ज्वेलरी असेल, यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर रेसिपी व्हिडिओज असतील, टिफिन सर्व्हिस असेल, पेपर बॅग किंवा गिफ्ट मेकिंग असेल, यांसारखे अतिशय सुंदर सुंदर असे व्यवसाय आहेत जे महिलांना तुम्हाला घर बसल्या करता येतात, थोड्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये होतात. आवश्यकता आहे फक्त तर या गोष्टीची जाहिरात करण्याची. ती तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. सोशल मीडिया असेल, कधीतरी पेपरमध्ये ॲड देऊन असेल, पॉम्पलेट वगैरे छापून असेल, आणि त्याचसोबत तुमच्या ओळखीच्या लोकांना पहिल्यांदा सेल करून आणि तुमच्या ओळखीच्या लोकांकडूनच काही रेफरन्स घेऊनसुद्धा तुमचा व्यवसाय तुम्हाला वाढवता येऊ शकतो. सुरुवात छोटी असली तरी त्यातून आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख तयार होते. पण लक्षात ठेवा मंडळी, व्यवसाय म्हणजे फक्त पैसा नाही तर मी काहीतरी करू शकते ही भावना आहे. स्वप्न मोठं असावं, सुरुवात छोटी असली तरी चालते. आणि याच पॉझिटिव्ह थॉट्ससोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कसे सरतील सई माझ्या विना दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना, गुलाबाची फुल दोन रो

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, महिलांनी बाहेर पडताना एक छोटी इमर्जन्सी बॅग ठेवणं फार गरजेचं आहे, कारण कधी काय गरज पडेल हे सांगता येत नाही. या बॅगमध्ये काय असावं? तर छोटा सॅनिटायझर, सेफ्टी पिन्स आणि रबर बँड. पॉवर बँक हे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही लांब कोणत्या ठिकाणी जात असाल तर पॉवर बँक खूप आवश्यक आहे. त्याचसोबत आवश्यक ती मेडिसिन्स, कारण कधी कधी काय होतं की जास्त प्रवासामुळे डोळे दुखतात, डोकं दुखतं, कधी कधी शिंका यायला सुरुवात होते धुळीमुळं वगैरे. त्यामुळं मेडिसिन्स असणं गरजेचं आहे. छोटंसं एखादं परफ्यूम तुम्ही ठेवू शकता, कारण ते तुम्हाला फ्रेशनेस देतं. एक एक्स्ट्रा पॅड हे जास्त गरजेचं आहे महिलांना तुमच्यासाठी, कारण कधी कधी आपली मासिक पाळीची वेळ जवळ आलेली असते, पण आपल्याला कधी कधी जावं लागू शकतं बाहेर. त्यामुळं एक्स्ट्रा पॅड असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचसोबत इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर. कसं आहे मंडळी, आता मोबाईलचं जग आहे आणि आपण आता मोबाईलमध्ये इतके गुरफटून गेलो आहेत की फक्त 2 ते 3 नंबर आपले पाठ असतात आणि बाकीचे नंबर आपल्या लक्षात नसतात. ते असतात आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह. त्यामुळं कधी कोणाची गरज पडेल सांगता येत नाही. एकतर तुम्ही छोटी डायरी तुमच्यासोबत ठेवा, कारण कधी कधी जर मोबाईल फॉर्मॅट झाला, काही प्रॉब्लेम आला, तर ते नंबर तुमच्याकडे राहतील. आणि काही नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर त्याची देखील तुम्ही दक्षता घ्या. आणि थोडे कॅश पैसे, माहीत आहे सर्वच आता ऑनलाईन झालेलं आहे, ऑनलाईनमध्ये सुरक्षितता सुद्धा जास्त असते. पण कसं असतं की अनेक वेळा आपलं स्कॅनर काम देत नाही किंवा अनेक वेळा सर्व्हर इश्यूज असतात, त्यामुळं थोडेफार कॅश जवळ ठेवणं गरजेचं आहे. आणि शक्य असेल तर एक छोटा स्नॅक किंवा चॉकलेट पण ठेवा, कारण धावपळीत स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सुरक्षितता, तयारी आणि सेल्फ केअर या 3 गोष्टी प्रत्येक महिलेसाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी कुठेही बाहेर जाताना हे लक्षात ठेवा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजकाल हवामान बदल, धावपळ, ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे अनेक महिलांना वारंवार थकवा, सर्दी किंवा अशक्तपणा जाणवतो आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत इम्युनिटी पॉवर म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवायची याबाबत। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पुरेशी झोप। रात्रभर मोबाईल वापरून उशिरा झोपल्यानं शरीर थकतं आणि इम्युनिटी कमी होते। त्याचसोबत आहारात घरगुती पदार्थ वाढवायला हवेत। हळद, आलं लसूण, तुळस, गुळ, लिंबू या गोष्टी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि या गोष्टी तुमचं इम्युन पॉवर वाढवतात। सकाळी कोमट पाण्यात हळद किंवा लिंबू घेणंही उपयोगी ठरतं। त्याचसोबत तिसरी गोष्ट म्हणजे दररोज थोडासा व्यायाम करा। फक्त 20 मिनिट चालणं किंवा योगा केला तरी सुद्धा शरीर आपलं ऍक्टिव्ह राहतं। चौथी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिया। आता सध्या उन्हाळा इतका वाढत आहे की पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे। तहान लागो अथवा न लागो तुम्ही हे डेली रुटीन ठेवा की दर अर्ध्या तासाला किंवा एक तासाला ॲटलिस्ट एक ग्लास तरी तुम्ही पाणी प्याला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण कमी ठेवा। सततची चिंता ओव्हर थिंकिंगमुळे सुद्धा शरीर कमजोर होतं। कसं आहे सखींनो, घर, काम, जबाबदाऱ्या सांभाळताना आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देत नाही। पण हे खूप महत्त्वाचं आहे कारण महिला निरोगी असेल तर संपूर्ण घर आनंदी राहतं। त्यामुळे महिलांनो, तरुणींनो आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, काळजी घ्या, निरोगी राहा आणि हसत राहा आणि त्याचसोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत कार्यक्रमात. आणि मी आर जे ऋतू तुमच्या ऐकता. फॉर एफएम हॉस्टेल किंवा पीजी मध्ये असताना चॅलेंजिंग नवीन लोक, अभ्यास, काम आणि त्यात स्वतःची आणि मी तुमच्या असतं. ही गोष्ट म्हणजे हॉस्टेल लाईफ मध्ये बाहेरचं खाणं जास्त होतं आणि म्हणूनच शक्य असेल तेव्हा फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स किंवा हेल्दी स्नॅक्स जवळ ठेवा.

त्याचसोबत रूममेटसोबत बाउंड्रीज क्लिअर ठेवा, कारण चांगली मैत्री आणि पर्सनल स्पेस दोन्ही गरजेचे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेट नाईट बाहेर जाताना ट्रस्टेड लोकांना माहिती द्या आणि तुमचं लोकेशन शेअरिंग सुरू ठेवा. घरापासून दूर राहणं म्हणजे फक्त इंडिपेंडन्स नाही तर स्वतःला सांभाळायला शिकण्याची सुरुवात असते. मंडळी मजा करा, शिका, पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल अनेक मुलींमध्ये एक समस्या फार ऐकायला मिळते आणि ती म्हणजे PCOD. पण अजून सुद्धा अनेकांना याबद्दल नीट माहिती नसते आणि म्हणूनच आज आपण साध्या भाषेत समजून घेणार आहोत. PCOD म्हणजे शरीरात हार्मोन्सचा बॅलन्स बिघडणं. यामुळं पिरियड्स इरेग्युलर होणं, वजन वाढणं, पिंपल्स येणं, हेअरफॉल किंवा चेहऱ्यावरती केस वाढणं अशा समस्या दिसू शकतात. पण लक्षात ठेवा, PCOD म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही. योग्य लाईफस्टाईल ठेवली तर ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं. पण काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत. बाहेरचं ऑइली आणि जंक फूड कमी करा. रोज थोडा एक्सरसाइज किंवा वॉकिंग करा. पुरेशी झोप घ्या. स्ट्रेस कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही सिम्पटम्स दिसले तर लाजू नका किंवा दुर्लक्ष करू नका. वेळेवरती डॉक्टरचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. महिलांचं आरोग्य हा लाजण्याचा विषय नाहीये तर जागरूक राहण्याचा विषय. त्यामुळे मंडळी, तुम्ही काळजी घ्या, निरोगी राहा, हीच तुमची ताकद आहे. आणि जर काही अतिरिक्त त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आईपण हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर येतं प्रेम माया त्याग आणि न संपणारी काळजी. पण या सगळ्यात एक प्रश्न अनेकदा मनात येतो तो म्हणजे आईपण निभावताना स्वतःची ओळख कुठेतरी हरवतीये का. मुलांचं संगोपन घरची जबाबदारी कुटुंबाची काळजी या सगळ्यात आई स्वतःसाठी वेळ काढायला विसरते. श्रोत्यांनो आई होणं ही खूप मोठी सुंदर आणि जबाबदारीची गोष्ट आहे पण त्याचसोबत स्वतःचं अस्तित्व जपणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण जेव्हा आई आनंदी असते समाधानी असते तेव्हा ती आपल्या कुटुंबाला सुद्धा तितकाच आनंद देऊ शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आपल्या आवडी जपणं नवीन काहीतरी शिकणं हे सगळं स्वार्थी पण नाही तर ते स्वतःला मजबूत ठेवण्याचा एक मार्ग आहे. आणि हो कुटुंबाची साथ इथे खूप महत्वाची आहे. तर मंडळी आपल्या आईला आपण थोडासा वेळ थोडस कौतुक आणि थोडीशी साथ देतोय का याचा विचार करायची तर गरज आहे. कारण आई फक्त एक नातं नाही तर ती एक व्यक्ती सुद्धा आहे. तिला तिची स्वप्न आहेत आवडी आणि ओळख सुद्धा आहे. तर मंडळी याच सुंदर अशा विचारांसोबत ऐकूयात हे सुंदर असं गाणं. या गाण्याचे बोल आहेत तू मगर साथ देने का. हमराज या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला आवाज दिलेला आहे महेंद्र कपूर यांनी आणि सुंदर असे शब्द दिलेले आहेत साहिर लुधियानवी यांनी. चला तर मग या सुंदर अशा गाण्याचा आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार श्रोते हो गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आपण नेहमी म्हणतो की शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, पण खरंच हा हक्क आज प्रत्येकापर्यंत पोहोचलाय का? आजही आपल्या देशात अनेक अशी मुलं आहेत ज्यांना शाळेची दारं पाहायला सुद्धा मिळत नाहीयेत. कोणी आर्थिक अडचणीमुळे, कोणी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे, तर कोणी अजूनही समाजातील चुकीच्या विचारांमुळे शिक्षणापासून दूर आहेत. श्रोत्यांनो, जिथे एका बाजूला काही मुलं आधुनिक शिक्षण घेत आहेत, तिथेच दुसऱ्या बाजूला काही मुलं अजूनही स्वप्न बघायला सुद्धा घाबरत आहेत, कारण त्यांना माहीतच नाही की शिक्षण त्यांच्या आयुष्याला कसं बदलू शकतं ते. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर ते आहे विचार करण्याची ताकद, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची हिंमत आणि आयुष्य घडवण्याचं सामर्थ्य. आणि म्हणूनच शिक्षण सर्वांसाठी हा फक्त एक नारा न राहता तो वास्तवात उतरायला हवाय. आपणही आपल्या परीनं छोटासा प्रयत्न करू शकतो, एखाद्या गरजू मुलाला मदत करून, त्याला शाळेत जाण्यास प्रोत्साहन देऊन किंवा शिक्षणाचं महत्व समजावून सांगून, कारण आज दिलेलं शिक्षण उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवतं. तर मंडळी, याच सुंदर आणि प्रेरणादायी विचारांसोबत ऐकूयात हे सुंदर असं गाणं. या गाण्याचे बोल आहेत कल खेल में. मेरा नाम जोकर या चित्रपटातील हे गीत आहे. याला आपला आवाज दिलेला आहे मुकेश यांनी. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत राज कपूर आणि या गाण्याला सुंदर असे शब्द दिलेले आहेत शैलेंद्र यांनी. चला तर मग या सुंदर अशा गाण्याचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सकाळी 11 वाजता.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे विनीता कुलकर्णीता यांचा। त्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेल्या आहेत। हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत। विनीताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। विनीताताई, तुम्हाला निरोगी आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। आणि आता ऐकूया त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत, धुंदी काळ्यांना धुंदी फुलांना। हे गीत धाकटी बहीण या चित्रपटातील असून आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी हे गीत गायले आहे। प्रेम आनंद आणि भावनांची सुंदर अनुभूती देणारं हे गीत आजही रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण करून आहे। तर विनीताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आपण तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत हे ऐकूया।

0: पाहिजे. स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तम यश संपादन केले आहे. आज आपण अशाच एका गुणवंत विद्यार्थिनीशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तिच्या यशामागचा प्रवास, अभ्यासाची पद्धत आणि तिचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहे मयुरी संजय साळवे. ही छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. चला तर मग जाणून घेऊया तिच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार मयुरी, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुझे मनपूर्वक स्वागत आहे.
2: नमस्कार मयुरी.
3: नमस्कार मॅडम.
2: तर मयुरी, तुझं सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मयुरी, तू स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाशी कशी जोडली गेली? आणि
3: म्हणजे मी ना 6वी 7वीला होते त्यावेळेस, म्हणजे आमच्या इथं बालभवन ओपन झालं तर आम्ही म्हणजे बालभवनला जात नव्हतो. त्याच्यानंतर आणि मॅडम मी काय जे आल्या त्या आल्या, त्याच्यानंतर म्हणजे बालभवनला मी जायला पण लागलो. आणि म्हणजे घरी माझे वडील कोणी नव्हते, म्हणजे खूप गरीब परिस्थिती होती. म्हणजे राणी मॅडमनी खूप हेल्प पण केली, त्या बोलल्या की इथे शिकायचं. मग आम्ही तिथे गेलो. म्हणजे मी कधी म्हणजे माझ्यात हिम्मत नव्हती की समोर स्टेजवर जाऊन भाषण म्हणेल म्हणून. माझ्यात कधी हिम्मत म्हणजे नव्हतीच. तर मला राणी मॅडम म्हणे की तुझ्यामध्ये तू म्हणजे भरपूर काही करू शकते, तू कर म्हणे, आम्हाला तुझ्यावर भरोसा आहे म्हणे. तू म्हणजे थोडीशी पण चुकली म्हणे तरी पण आम्हाला चालेल, पण मग तू म्हणायची कोशिश कर म्हणे. तर आम्ही म्हणजे त्यांनी मला भाषण सुद्धा म्हणायला शिकवलं. मला इंग्लिश सुद्धा म्हणजे येत नव्हती, इंग्लिश म्हणजे परफेक्ट माझी आहेच नाही, मला येत नव्हती. तर मला राणी मॅडम म्हणजे क्लास घ्यायच्या माझ्यावाले, म्हणजे मला शिकवायच्या, रोज सांगायच्या की हा असा शब्द आहे याला असं म्हणायचं. त्यांनी म्हणजे भरपूर खूप म्हणजे समजून सांगितलं. मी ज्यावेळेस दहावीला होते त्यावेळेस तर मी म्हणते माझ्याकडे वह्या पण नव्हत्या, शाळेमध्ये जायला किंवा अभ्यास करायला वह्या सुद्धा नव्हत्या. राणी मॅडमनी खूप म्हणजे हेल्प केली. म्हणजे त्यांच्यासारख्या मॅडम नाहीयेच कुठं, भेटणार सुद्धा नाही, पण त्यांनी म्हणजे खूप हेल्प पण केली, वह्या सुद्धा दिल्या. म्हणजे दहावीला शिकवलं सुद्धा की हा विषय असा नाही असा आहे, तू असं तिथं पेपर मध्ये लिही, पेपर झाल्यानंतर मला येऊन भेट, तू काय लिहिलं काय नाही मला तू प्रश्नपत्रिका सोडून दाखव बालभवनला. मला त्यांनी म्हणजे तेव्हा सांगितलं, म्हणजे मला बाल 10वीला म्हणजे असे कमी टक्के पडले, पण मग त्याच्यानंतर मला त्यांनी म्हणजे इतकं समजावून सांगितलं की तुला कमी टक्के पडले ना म्हणे, जाऊ दे इतकं टेन्शन नको घेऊ म्हणे, पण 12वीला तू चांगले मार्क घेशील म्हणे. तर मी म्हणजे खूप कॉन्फिडन्स, म्हणजे काही पण झालं तर मी त्यांना विचारायची की मॅडम माझ्याकडनं असं झालं, हे मला जमत नाहीये, तुम्ही मला समजावून सांगा. तर त्या त्यांच्या वेळातला वेळ काढून मला टाइम देत होत्या. त्यांनी म्हणजे मला खूप प्रेमाने म्हणजे असं समजून सांगितलं, असं नाही मयुरी असं कर, तू करू शकती. जिथं तू बोर्डाला जर कोणत्या कॉलेजला पण गेली, तुला सरांनी म्हणजे काही सांगितलं पण नाही, तर तू तुझ्या मनाने लिही, तू अभ्यास करून जा घरून. तुला काही म्हणजे अडखळा आला तर तू माझ्याकडे ये, बालभवनला ये, नाही तर माझ्या घरी ये, मी तुला तिथं शिकवन.
2: अच्छा.
3: हो, त्याच्यानंतर मग मी 12वीला म्हणजे दरवेळेस म्हणजे पेपरला जायच्या वेळेस मला आणि मॅडमचा कॉल यायचा की मयुरी पेपर चांगला लिही, टेन्शन नको घेऊ कोणत्या गोष्टीतर, तू पास होशील. मग मी पेपर होऊन घरी आल्यानंतर म्हणजे पेपर मध्ये जे आलं ते म्हणजे राणी मॅडमला कॉल करून सांगायची की मॅडम असं झालं, मी पेपर मध्ये असं लिहिलं. म्हणजे मला माझ्या असं तर भरोसा नव्हता, 10वीला पण नव्हता आणि 12वीला पण नव्हता की मी पास होईल म्हणून.
2: अच्छा.
3: मग मला राणी मॅडमचा कॉन्फिडन्स इतका होता की त्या म्हणे की तू 500% होशील म्हणे, फक्त मन लावून अभ्यास कर म्हणे, तू पास होशील. त्यांनी म्हणजे खूप मदत पण केली, भरपूर गोष्टी समजावून पण सांगितल्या. आणि त्याच गोष्टीमुळे मला 12वीला 59% पडले, त्या गोष्टीमुळे मी खूप खुश आहे.
2: अच्छा, खूप छान मयुरी. मयुरी, बालभवन मध्ये आल्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणते बदल झाले ग?
3: माझ्या आयुष्यामध्ये मला म्हणजे वास्तलिता वगैरे येत नव्हतं. मी म्हणजे कधी म्हणजे मम्मीची परिस्थिती नव्हती कधी ट्युशन लावायची. गरीब वडील नव्हते, वडील वारलेले होते. मम्मीची परिस्थिती नव्हती. मग बालभवनला जायला लागले. मी म्हणजे अभ्यास सुद्धा करत नव्हते, घरी होते त्यावेळेस. पण मग बालभवनला जेव्हापासून जायला लागले तेव्हापासून मी अभ्यास पण केला. माझ्यामध्ये म्हणजे खूप सारे बदल झाले. अभ्यास करायला लागले, भाषण पाठांतर करायला लागले, बिना भक्त भाषण म्हणायला लागले. आणि सगळे म्हणजे कधीच म्हणजे कोणासमोर जाऊन बोलायची कधीच हिंमत झाली नाही. पण मग राणी मॅडम कोणते पण सर लोक आले ते म्हणायचे की तू बोल, तू घाबरू नको सर, आपलेच आहे मॅडम पण आपल्याच आहे, तू बोल फक्त. तर माझ्यामध्ये म्हणजे हिंमतच नव्हती. पण त्यांनी मला सांगितलं तापासून मी बालभवन मध्ये कोणी पण सर आले तर मी भाषण म्हणायचे किंवा मनोगत व्यक्त करायचे माझे. मला इंग्लिश वाचता येत नव्हती. इंग्लिश सुद्धा मला बालभवनला गेल्यानंतर इंग्लिश यायला लागली. पाठांतर होत नव्हतं माझ्याकडनं. पण बालभवनला गेल्यापासून मी बिनाभक्त भाषण म्हणते.
2: अच्छा. आणि नंतर मग बारावीचा निकाल लागला. त्या बारावीचा जेव्हा निकाल लागणार होता तेव्हा तुला कसं वाटलं?
3: मला म्हणजे बारावीचा निकाल एक वाजता लागणार होता. मला असं माहिती होतं बाराला लागणार आहे नव्हतं माहिती. मला त्या दिवशी सुद्धा राणी मॅडमने कॉल करून सांगितलं की मयुरी रिझल्ट लागणार आहे म्हणे. तू चेक केला का म्हणे? म्हणलं नाही मॅडम, मी चेक नाही केला म्हणलं. त्या म्हणे की तू चेक कर म्हणे, मला मार्क सांग म्हणे. मला म्हणजे खूप इच्छा आहे की तुला चांगले मार्क पडेल कारण की तू खूप मन लावून अभ्यास केलेला
2: आहे.
3: मग त्यावेळेस मी रिझल्ट चेक केला. त्यावेळेस फर्स्ट म्हणजे बघून इतकी खुश झाले मी की येड्यावानी म्हणजे इतकी म्हणजे सगळ्यांना कॉल करून सांगायला लागले. सगळ्यात पहिले तर राणी मॅडमला सांगितलं की मॅडम मी पास झाले, मला 59% पडले, मी खूप खुश आहे. आणि ते तुमच्यामुळे पडले मला तुम्ही म्हणजे समजावून सांगितलं. तुमच्या कॉन्फिडन्स मुळे म्हणजे मला एवढे चांगले 100% पडले. मला तर म्हणजे माझ्या स्वतःवर पण भरोसा नव्हता पण मला खूप 100% पडले म्हणलं. ते पण तुमचा कॉन्फिडन्स होता म्हणलं. त्या म्हणजे चांगली गोष्ट म्हणे मयुरी, कॉंग्रॅच्युलेशन. असाच अभ्यास करत सुद्धा काही हेल्प लागली तर मला सांग, तुला बालभवन तर्फे प्रत्येक मदत केल्या जाईल.
2: आणि मग तू अभ्यासासाठी रोजचं नियोजन कसं करायचं? आणि तुला सर्वात जास्त मेहनत कोणत्या विषयात घ्यावी लागली?
3: सगळ्यात जास्त मेहनत इंग्लिश मध्ये घ्यावी लागली.
2: अच्छा. मग तू कसं अभ्यासाचं नियोजन केलं?
3: मी म्हणजे बालभवनला जायचे. मग राणी मॅडम सांगायचंय असं नाही असं लिही आणि मला हे वही आणून दाखव. तू मी तुला सांगेन काय चुकलं काय नाही चुकलं. तू एक पेज एक पेज न शुद्ध लेखन कर म्हणे इंग्लिशच. म्हणजे माझी हँडरायटिंग सुद्धा चांगली नव्हती आणि मी बालभवनला गेले. त्याच्यानंतर मग मला राणी मॅडम म्हणजे रोज इंग्लिश विषयावर शिकवायच्या. एक दीड घंटा तरी मला त्या इंग्लिश हा विषय शिकवायचा. असं नाही तू असली हा विषय चांगला आहे, तुला जमन अवघड काहीच नाही. फक्त तुम्हालाच काही आणू नको, घाबरू नको, आम्ही तुला मारत नाही काहीच नाही. त्या मला होमवर्क द्यायचा. तू हा घरी अभ्यास कर, तू जर करून आली नाही तर मी तुला मारन. तुझा अभ्यास मला दिसला पाहिजे प्रॉपर आणि चांगलं अक्षर आलं पाहिजे. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं. मग मी माझी इंग्लिश हँडरायटिंग सुद्धा चांगली नव्हती पण मग मला इंग्लिश पण जमायला लागली. माझी हँडरायटिंग सुद्धा चांगली आली. आणि मला म्हणजे अपेक्षा नव्हती मॅडम की मला 12वीला 59% पडेल कारण की माझं म्हणजे अभ्यास पण नव्हता जास्त. पण मग मी ज्यावेळेस मला असं काही वाटलं का मी त्यावेळेस राणी मॅडमला विचारायचे, त्यांच्या बालभवनला जायचे. बालभवनला नाही नसल्या त्या तर त्यांच्या घरी जायचे मी.
2: अच्छा.
3: हो, त्या मला तिथं सांगायच्या की मयुरी असं नाही असं आहे, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त लिही, तुझ्या स्वतःवर तू भरोसा ठेव. आम्हाला तर आहे म्हणे तुझ्यावर भरोसा. सर अभिमन्यू सर म्हणे तुला काही गरज लागली तर ते सुद्धा तुला सांगतील म्हणे. आम्हाला सगळ्यांना तुझ्यावर खूप विश्वास आहे म्हणे, फक्त तू कर. शैलेश सर आणि अभिमन्यू सरांनी पण म्हणजे खूप कॉन्फिडन्स दिला की बाबा तू करू शकते, तू हार नको मानू. मी पेपर सुद्धा देणार नव्हते 12वीचे पण मी त्यांच्यामुळे पेपर दिले.
2: अच्छा.
3: माझ्या मनात एक भीती होती की मी 12वी पास होणार नाही, सगळे माझ्यावर हसतील. मी देणार नव्हते पण मग शैलेश सर अभिमन्यू सर आणि मॅडमने मला एकदा बालभवनला बोललं. तिथं मला त्यांनी बसून समजावून सांगितलं की तू चांगल्या प्रकारे अभ्यास कर, तुला चांगले मार्क पडेल, तू असं नको म्हणू की तू नापास होशील. हसले तर हसू दे म्हणे, नापास झाली ना तर तू लोक हसल्याने म्हणे हसू दे म्हणे, काहीच नको वाटू दे, पण तू पेपर दे म्हणे. आम्हाला तर भरोसा आहे म्हणे की तू 12वी पास होशील म्हणून, पण तू पेपर दे म्हणे आणि तू 100% पास होशील म्हणे. आज त्यांचा भरोसा होता म्हणून मी पेपर दिले. सिरियसली म्हणजे पास झाले. माझी आई सुद्धा इतके खुश झाली. माझ्या आईला पण वाटलं नव्हतं की इतके चांगले 100% पडतील मला म्हणून.
2: खूपच छान आहे मयुरी की तू एकदम त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलला तू एक खरी उतरली त्यांच्या भरोश्याला. खूपच छान आहे. आणि तुला असं बालभवनशी निगडीत एखादा असा प्रसंग आठवतोय का तुझ्या आयुष्यातला? म्हणजे आता 12वी पर्यंतचा तू बालभवन मध्ये सर्व काही शिकली आहे तर एखादा प्रसंग आठवतोय का तुला?
3: मी म्हणजे एकदा ना म्हणजे फर्स्ट टाइम बालभवनला जायला लागले आणि फर्स्ट टाइम मला राणी मॅडमनी भाषण लिहून दिलं वहीवर की हा म्हणजे तू एवढा पॅरेग्राफ पाठ कर म्हणे तू तिथं म्हण म्हणे पण मग त्या सुद्धा मी चुकले होते त्या भाषणामध्ये तर मी म्हणजे स्टेजवर घाबरायला लागले ते सगळे समोर बसलेले होते म्हणजे मी खूप घाबरून गेले ते पण मग तिथं राणी मॅडम माझ्या बाजूला येऊन उभा राहिल्या म्हणे मयुरी घाबरू नको म्हणे एकदम रिलॅक्स हो तू तुझ्या मनाने म्हण म्हणे तुला इथं कोणीच काही म्हणणार नाही म्हणे सगळे आपलेच आहे म्हणे तुला कोणीच बोलणार नाही म्हणे तू घाबरू नको म्हणे तू म्हण म्हणे तर मी म्हणजे कोशिश केली पण माझ्याकडनं नव्हतं झालं तर मग त्या म्हणे की तू बघून म्हण म्हणे नाही होते म्हणे तुझ्याकडनं तर बघून म्हण म्हणे असे म्हणजे भरपूर काही गोष्टी की म्हणजे बालभवनमुळे मला भरपूर काही शिकायला भेटलं भरपूर काही म्हणजे हेल्प झालेली मला बालभवनमुळे.
2: अच्छा आणि मला असं वाटलं की एखादा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला तू गेलीच नाही तो कार्यक्रम तू मिस केलाय मग तेव्हा तुला काय वाटलं
3: त्यावेळेस मला म्हणजे खूप वाईट वाटलं म्हणजे मला बालभवनला गेले की राणी मॅडम सांगायच्या की मयुरी उद्या कार्यक्रम आहे बालभवनला तू बालभवनला ये मी म्हणजे आईसोबत माझ्या कामाला जायची मी.
2: अच्छा
3: पण मग मी त्यांना म्हणायचे की मॅडम मी 100% येईल पण मग एक दिवस माझं म्हणजे असं कार्यक्रम होता बालभवनला कोणाचा तरी वाढदिवस होता कोणते तरी सर होते माझं म्हणजे तिथं जाणं नाही झालं तर म्हणजे मला इतकी म्हणजे चिडचिड झाली मी मम्मीलाच म्हणले की मी बालभवनला मला जायचं होतं तुम्हाला जाऊ दिलं नाही मला कामामुळे जायला भेटलं नाही मला खूप भारी वाटतं कार्यक्रम असला की तिथं सगळे सर लोक येतात सगळे आम्ही म्हणजे ग्रीटिंग कार्ड बनवतो त्यांना ग्रीटिंग कार्ड देतो मला म्हणजे खूप छान वाटतं बालभवनला गेल्यानंतर तू मी कामाला आले त्याच्यामुळे मला कार्यक्रमाला जायला नाही भेटलं मग राणी मॅडम सांगायचं की मयुरी जाऊ दे नको बोलला जो मम्मीला नाही यायला भेटलं तर नेक्स्ट टाइम जो कार्यक्रम असला त्यावेळेस तू आठवणीने
2: छान. आणि बालभवन मधील काही गमती जमती आठवतात का तुला अभ्यासाविषयीच्या
3: राणी मॅडम म्हणायच्या का नाही मयुरीला येतो म्हणे सगळं तुम्ही पागल आहे तुम्हाला तुम्ही काही पण म्हणता म्हणे तिला सगळं येतं म्हणे मग त्या म्हणजे ना मला म्हणायच्या की मयुरी बघ तुला सगळे हसताय तू असं चांगला अभ्यास कर म्हणजे सगळे असे म्हणजे सगळे आम्ही अभ्यास करायला बसायचो कधी मॅडम खेळ घ्यायच्या आम्ही म्हणजे असं बाहेर तिथं ग्राउंड आहे ना बालभवनच्या त्या बालभवनच्या ग्राउंड मध्ये आम्ही कधी कबड्डी खेळायचो लंगडी खेळायचो खो खो खेळायचो भरपूर सारे गेम घेत होत्या मॅडम बालभवन मध्ये खूप म्हणजे मजा पण येत होती खूप भारी वाटत होतं म्हणजे बालभवनला गेले की असं वाटतच नव्हतं की बालभवन आहे म्हणून ते सगळं असं घरच्यासारखं वाटत होतं सगळे म्हणजे घरच्यासारखेच आहे.
2: तुला पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे
3: मला मी म्हणजे मॅडमलाच विचारलं मॅडम की मॅडम मला तुम्ही तुमच्या ह्यांनी सांगा की मी पुढे 12वी झाली माझी पण पुढे काय करू म्हणजे मला कळत नाही म्हणलं एवढं तर मला तुम्ही सांगा तर मॅडम म्हणे मी सांगेल म्हणे तू एकदा बालभवनला ये म्हणे आपण कॅम्प घेऊ म्हणे मार्गदर्शनचा तर मग त्या कॅम्प मध्ये तू एक तिथं ते सर सांगतील म्हणे ते बघ म्हणे एखादा काहीतरी कर म्हणे नाही तर मग मी तुला सांगेल म्हणे शैलेश सर पण म्हणे बालभवनला ये म्हणे मी तुला सांगेल म्हणे 12वी झाली म्हणे तुझी आता एक तर नर्सिंग कर म्हणे नर्सिंग मध्ये पण चांगले म्हणे तुला जी पण हेल्प लागली म्हणे ते आम्ही करू म्हणे फक्त तू कर म्हणे मन लावून आणि तू सिरियसली तुझ्या म्हणजे पायावर उभा राहशील म्हणे स्वतःच्या तुला म्हणजे आयुष्यामध्ये कधीच कोणाची गरज पडणार नाही.
2: अच्छा तर मग कोणत्या क्षेत्रात तुला करिअर करायचं काय ठरवलंय
3: मला नर्सिंग करायची मॅडम
2: तर तुला ती नर्सिंग करावं असं काय वाटलं
3: मला म्हणजे सहज म्हणजे माझी म्हणजे माझी बहीण पण आहे ना ती GNM करते तिला म्हणजे 12वीला पण तिला 6% पडले होते तर शैलेश सर किंवा राणी मॅडमनी त्यांनी माझ्या बहिणीला सांगितलं की बाबा तू नर्सिंग कर आणि त्यांनीच तिथं ऍडमिशन सुद्धा घेऊन दिलेलं आहे तर मग ते म्हणे की बघ म्हणे तुला काय करू वाटतं म्हणे तू बघ म्हणलं मॅडम मी नर्सिंगच करते म्हणलं नर्सिंग फील्ड मध्ये चांगलं पण आहे म्हणलं आणि म्हणजे मी शिकल पण म्हणलं नाही म्हणून तर जमणार नाही म्हणलं काहीतरी करावं लागेल म्हणलं म्हणे चांगली गोष्ट आहे ना म्हणे मयुरी कर म्हणे नर्सिंग कर म्हणे ती पण चांगली म्हणे फक्त मन लावून नर्सिंगचं म्हणजे लक्ष दे त्याच्यात अभ्यास कर म्हणे त्याच्यावरला म्हणून असं वाटलं मॅडम की नर्सिंग घ्यावं म्हणून.
2: अच्छा तुला घरच्यांचा सपोर्ट होता का मयुरी
3: घरच्यांचा माझ्या फक्त आईचा सपोर्ट होता मॅडम मला बाकी कोणाचाच नाही.
2: अच्छा
3: आईचा सपोर्ट होता आई पण म्हणजे बालभवनला पाठवायची वडील तर नाहीये मला पण मग जे आपण म्हणजे कधी काही वस्तू लागल्या तर मी राणी मॅडमला म्हणायचे त्या द्यायच्या त्या म्हणायच्या तुला जर वही नसली किंवा बॅग नसली तुम्हाला सांग मी तुला घेऊन घेईन, तू अभ्यास नको थांबव, तू अभ्यास कर म्हणे, तू शाळा पण नको सोडू म्हणे.
2: अच्छा, आणि मयुरी आता 12वीचा निकाल लागलाय तुझा, तर तुला कसं वाटतंय?
3: मला म्हणजे खूप चांगलं वाटतं मॅडम, मला अपेक्षा नव्हती की मला इतके चांगले मार्क पडेल म्हणून. माझ्या मम्मीला पण अपेक्षा नव्हती की मी इतके चांगले मार्क घेईल म्हणून 12वीला. माझ्या मोठ्या बहिणीला 12वीला 52% पडलेले पण मला 59% पडले, तर माझी मम्मी म्हणजे इतकी खुश झाली मी सांगू शकत नाही. माझ्या मम्मीला बघून मी इतकी खुश झाले की आज मी 12वी पास झाले, पण माझ्या मम्मीला इतका आनंद झाला. म्हणजे माझी मम्मी सगळ्याला सांगत होती गल्लीमध्ये की माझी मुलगी पास झाली, माझी मुलगी पास झाली म्हणून. तर मला इतकं चांगलं वाटलं की मी नापास झाले असते तर आज माझ्या मम्मीला लय वाईट वाटलं असतं. मी जर पेपर पण दिले नसतो तर खूप वाईट वाटलं असतं, पण आज एवढी जी खुशी झाली ती राणी मॅडम मुळे झाली.
2: म्हणजे आता सध्या जे 12वीला गेलेत तर त्यांना तू काय संदेश देऊ इच्छिते?
3: मी त्यांना फक्त एकच सांगू शकते की तुम्ही चांगला मन लावून अभ्यास करा, स्वतःवर म्हणजे भरोसा ठेवा, घाबरू नका कोणत्याच गोष्टीला, स्वतःवर भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, आणि विश्वासाने पेपर द्या, तुम्ही 100% पास होशाल
2: नक्कीच. आणि स्नेहालयाबद्दल आणि आपल्या बालभवन बद्दल तुला काय वाटतंय, काय सांगू इच्छिते?
3: आणि म्हणजे बालभवन खरंच खूप छान आहे, तिथं मॅडम लोक सर लोक सुद्धा खूप छान आहे. मी म्हणते सगळ्या विद्यार्थ्यांना मी हे सांगू शकते की बाबा तुमचं खरंच जमत असेल तर तुम्ही बालभवनला जा, तिथं खरंच मन लावून शिका, तुम्हाला मॅडम लोक सगळे शिकवतील. आणि ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प सुद्धा करत्या, मदत पण करत्या. खरंच ज्याला म्हणजे शिकायची इच्छा आहे त्यांनी बालभवनला जाऊन शिकायला पाहिजे, बाहेर ट्युशन नाही लावायला पाहिजे. ट्युशनला तरी पैसे भरावे लागतात, पण बालभवनला पैसे नाही द्यावं लागत, तरी सुद्धा माणूस म्हणजे भरपूर काही शिकू शकतो बालभवन मध्ये. आज माझ्यावरून मी सांगते की मला काहीच येत नव्हतं, पण मी बालभवनला जाऊन मी 10वीला पण चांगले टक्के घेतले आणि 12वीला सुद्धा चांगले टक्के घेतले. जे मला येत नव्हतं ते मी बालभवनला जाऊन शिकले मॅडम.
2: अच्छा, आणि जाता जाता तू आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा 10वी 12वीच्या मुलांना तू काही मेसेज देऊ इच्छिते?
3: मी त्यांना फक्त एकच सांगेल की बाहेर फिरू नका, मन लावून अभ्यास करा. काही गोष्टीची म्हणजे गरज पडली तुम्ही बालभवनची नक्की संपर्क करा, तिथलचे मॅडम सर लोक तुम्हाला 100% सपोर्ट करतील. मन लावून तुम्ही चांगला अभ्यास करा, स्वतःवर भरोसा ठेवा, पेपर द्या.
2: खूप छान मयुरी, मला वाटतं. थँक्यू
1: मयुरी, तुझे मनपूर्वक अभिनंदन. तुझ्या पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी रेडिओ नगर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. नगरकर, आज आपण मयुरीच्या यशाचा सुंदर प्रवास आणि तिचे अनुभव जाणून घेतले. तिच्यासारख्या विद्यार्थिनीची मेहनत आणि जिद्द निश्चित अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तर नगरकर, आताच आपण मयुरी संजय साळवे हिच्याशी छानशा गप्पा मारलेल्या आहेत. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे, आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आत्ताच सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर तर मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण साजरे करत आहोत वाढदिवस. तर इथे ब्रेक घेण्यापूर्वी आपण वाढदिवस साजरा करूया जयश्री देशपांडे यांचा. त्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेल्या असून स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. जयश्री ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण रेडिओ टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला निरोगी, आनंदी, सुख समृद्धी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता ऐकूया त्यांच्याच आवडीचं सुंदर असं गीत, भरजरी पितांबर दिला फाडून. तर आपण ऐकूया.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. नगरकर 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहे अर्जानू. त्याचबरोबर 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. जागतिक तंत्रज्ञान दिवसानिमित्त श्री सतीश घुगळे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी सादर करते सुहास जोशी हे आपल्या सोबत असणार आहेत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची आपण रूपरेषा ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी तनया दंडवते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, या एपिसोडमध्ये आपण कविताच्या गुरु डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याविषयी, त्यांच्या सांगीतिक योगदानाविषयी बोलणार आहोत थोडक्यात. आणि त्यानंतर पंडित राजाभाऊ देव यांची बंदिश आणि डॉक्टर अलकादेव मारुलकर यांची बंदिश याचाही आस्वाद घेणार आहोत. पण त्यापूर्वी कविता, मला तुला विचारायचं आहे की तुझं थोडंसं शिक्षण मोहम्मद हुसेन खान साहेब आणि विदुषी माणिक भिडे यांच्याकडे झालं, तर त्यांचा ऋण निर्देश करणं माझ्या मते फार आवश्यक आहे. तर त्यांच्या
1: एम ए माझं पूर्ण झालं आणि एम ए झाल्यावरती मी उस्ताद मोहम्मद हुसेन खान साहेब, अरुण म्युझिक क्लास जो टिळक रोडला आहे, त्यांच्याकडे मी जात होते गाणं शिकायला. काही दिवस मी त्यांच्याकडेही शिकले आणि त्याच्यानंतर मला अलकाताईंकडे शिकायचा योग आला.
2: मोहम्मद हुसेन खान साहेब सारंगी सुद्धा वाजवत असत.
1: हो हो,
2: मला वाटतं बालगंधर्वांच्या
1: बालगंधर्वांना पण त्यांनी साथ केलेली आहे सारंगीची. आणि त्याच्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये ना एक असा एक प्रकारचा लवचिकपणा होता की सुरांमध्ये कसा लोच आणायचा हे थोडस मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्यांनीही तेही स्वतः रचनाकार चांगले होते आणि त्यांची दोन पुस्तकंही बंदिशींवरची, उपज आणि बंदिश, ही दोन पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली होती. त्यातल्या बऱ्याच बंदिशीही मी गात होते.
2: आणि माणिक भिडेंच्या विषयी,
1: आणि मला जयपूर गायकीची ओढ खूप होती. तर तेव्हा कोणाकडे शिकायचं, तेव्हा माझे मामा मुंबईला राहत असत आणि त्यांनी मला, ते मला म्हणाले की मी तुला घेऊन जातो माणिकताईंच्याकडे. माणिकताई भिडे म्हणजे आजच्या विदुषी अश्विनी भिडे यांच्या मातोश्री. तर
2: त्या म्हणत किशोरी त्यांच्याकडे,
1: त्या किशोरी त्यांच्याकडे, माणिकताई किशोरीताईंकडे शिकल्या आणि मग मी माणिकताईंकडे शिकायला गेले. त्यांनी मला काही, एक तर 6 महिने मी सलग त्यांच्याकडे जात होते, म्हणजे पुणे मुंबई अपडाऊन करत होते तुला माहितीच आहे. पण तो जो वातावरणातला फरक होता ना पुणे आणि मुंबईचा, तो जरा मला सहन नाही झाला आणि मला थोडस सिंगर्स नोड्यूल्स तेव्हा झाले होते, तो एक
2: अतिशय
1: वाईट काळ होता. पण माणिकताईंनी मला फार प्रेमाने शिकवलं आणि म्हणायच्या, तू अगं तू इतकी येतेस हेच तुझे, मी तुझ्याकडनं काही फी घेणार नाही. कोण असा विचार कोण करतो.
2: पुण्यातल्या घरी येऊन सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे,
1: शिकवलेलं आहे.
2: भूप मधली बंदिश
1: बरोबर, सात पा ए गुरु. तर अशा मला चांगल्या गुरु लाभल्या होत्या.
2: त्यांचा ऋण निर्देश करणं हे आम्हाला आवश्यक वाटलं. आता जो गायकीचा मुख्य प्रवास तुझा, किंवा मुख्य प्रवाहात जी तू गेलीस की डॉक्टर अलकादेव मारुलकर आणि नंतर पंडित बबनराव हळदणकर
1: बरोबर,
2: तर अलकाताईंच्या बद्दल मी पूर्वी एक लेख लिहिला होता, तर त्यातला काही भाग मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. तर कविता जेव्हापासून अलकाताईंच्याकडे जायला लागली, मला वाटतं साधारण 40 वर्षापूर्वीचा काळ असेल, 85 86
1: बरोबर
2: आहे. आणि त्यामुळे मी सुद्धा सात संगतीसाठी यायला लागलो.
1: बरोबर.
2: आणि त्यांच्या गायकीचा आनंद मी सुद्धा घ्यायला लागलो.
1: हो.
2: कारण स्वरप्रधानता आणि त्यातनं निर्माण होणारा नाद याचा मी पहिला भक्त आहे. म्हणजे ह्यात मी जास्त रमतो तबल्याच्या खणखणाटापेक्षा. म्हणजे तबल्याचं प्रेमाने वाजवणं वेगळं आणि खणखणाट वेगळं.
1: बरोबर.
2: तर त्यामुळे स्वरांच्या ह्यांनी मी जो आकृष्ट झालो ते अलकातेंच्या म्हणजे गायकीमुळे सुद्धा. अतिशय प्रगल्भ गायकी आणि विलंबपद सुद्धा त्यांची अतिशय ताकदवान होती. आणि त्यामुळे मी साहजिकच ओढला गेलो आणि कदाचित अलकातेंना पण ठेका माझा त्यावेळेचा आवडलेला असावा. त्यामुळे अनेक मैफलींमध्ये मी त्यांच्याबरोबर साथसंगत केलेली होती. तसंच पंडित राजाभाऊ देवांशी सुद्धा.
1: बरोबर.
2: तबल्याच्या जडणघडणीमध्ये अलकाताई आणि पंडित राजाभाऊ देवांचा फार मोठा हात आहे. आणि नुसते अलकाताई नाही तर त्यांचे पती प्रमोद मारोलकर यांच्याशी आपला किती स्नेह संबंध होता.
1: अगदी घरोबाच होता.
2: घरोबाच. आणि त्यांच्या स्मरणार्थच आपण खरं म्हणजे बंदिश नावाची संस्था अहमदनगरमध्ये सुरू केली होती.
1: बरोबर.
2: तर मला तुला विचारायचंय की अलकाताईंच्या कडे म्हणजे अलकाताईंच्या गायकीकडे तू कशी आकृष्ट झालीस किंवा तुला काय त्याच्यात भावलं हे मला तुझ्याकडे थोडस म्हणजे रसिकांना सांगावं असं वाटतं.
1: कसं झालं की एम ए केलं आणि एम ए करत असताना जी सगळी रागांची रूपं समोर आली. साधारण काय गायकी म्हणजे काय असते हा जो सगळा काही आवाका समोर आला त्याने मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला गायकी शिकायला पाहिजे. म्हणजे आता रागांची भरणा भरपूर झालेला आहे पण ते गायचे कसे सगळे प्रत्यक्ष मैफलीमध्ये हे शिकायला पाहिजे. तर म्हणजे माझी आई जी होती तिने एकदा अलकाताईंचं गाणं ऐकलं आणि मग तिला असं वाटलं की कविता अलकाताईंच्याकडे शिकली तर किती छान होईल. आणि म्हणून मग आम्ही त्यांचा फोन नंबर काढला सगळं आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो अलकाताईंच्याकडे. आणि मग त्यांनी मला सगळं विचारलं काय आणि कसं कोणाकडे शिकली किती झालं आहे शिक्षण वगैरे हे सगळं झालं. आणि मग म्हणायला ये. आणि मग त्यांच्याकडे शिकायचं म्हणजे टिपिकल क्लास सारखं नव्हतंच ना ते.
2: तालीम म्हणजे तालीमच होती. हो.
1: की आता पहिलाच मी आता जो पुढे विभास गायलीय तो पहिला राग त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली होती. आणि आम्ही दोघी तिघी जणी बरोबर असायचो आणि बंदिश पहिल्यांदा घोटून बरोबर ती तालावरती बसवायची आणि मग त्याचे छोटे छोटे छोटे आलाप करत जायचे बहलावे घ्यायचे त्याचे थोडे बोल अलाप करायचे अशी त्यांची पद्धत होती. आणि मला जे जयपूर गायकीचं जे अट्रॅक्शन होतं की आकारामध्ये स्वच्छ आकारामध्ये लईबरोबर चालणारी गायकी ते मला अलकाताईंच्याकडे मिळालं. आणि मला एक प्रकारची दिशा मिळाली त्यातून की भरकट न संपलं. आणि जसं मी पुढे सांगितलंच आहे की राजाभाऊ देवांच्याकडे पण गाण्यामध्ये एक शिस्तीत कसं गायचं हे राजाभाऊ देवांच्याकडे होतं. तर त्यांनी पण म्हणजे तेव्हाच अलकाताईंच्या बरोबरच मी राजाभाऊ देवांच्याकडे पण शिकायला जात होते. त्याच्यामुळे अखंड गाणं चालू असायचं.
2: त्याच्यातनं जे दर्जेदार शिक्षण सुरू झालं तुझं आणि माझं सुद्धा खऱ्या
1: बरोबर
2: ते तिथून सुरू झालं असं मला वाटतं. ओके.
1: एक मैफल मला आठवते बरं का धनंजय उस्मानाबादला. आणि उस्मानाबादच्या गेस्ट हाऊस मध्ये आधी थांबलो. रात्री अलकाताईंचा कार्यक्रम होता आणि अलकाताई साधारण काय गाणार असा विचार होता मनामध्ये. त्या काही रियाज करत होत्या ते थोडंसं ऐकत होते. तर त्या दिवशी शुद्ध निषादाच्या बिहागड्याचा रियाज करत होत्या. तर मग मैफलीला सुरुवात झाली आणि मी त्यांच्या मागे तंबोऱ्यावरती बसले. मला काही तो राग माहिती नव्हता पण रियाजामध्ये त्या जे गायल्या होत्या ते मी थोडं थोडं थोडंसं गुणगुणत होते स्टेजवर जाईपर्यंत. आणि मग त्यांनी सुरू केले ख्याल भरला बंदिश सुरू झाली आणि मग जे काय आलापी सुरू झाली. आणि मग त्यांनी मला खूण केल्यावरती मी नुसता सूर न लावता मी पण त्यांच्या मागे
2: प्रवाहामध्ये
1: मी आपोआपच ओढले गेले. म्हणजे मला असं वाटतं की गुरूंचे ना हे संस्कार असतात की तुम्ही त्यांच्या बरोबर जितकं राहाल तितकं तुम्हाला
2: त्या सहवास करणं म्हणायचं. आणि मला अलकाताईंचा एक फार मोठेपणाचा किस्सा मला आठवतो. मिर्झेला तुला आठवते? मिर्झेला आपण गेलो होतो दर्ग्यासमोर आपली अलकाताईंची मैफल ठरली होती आणि मला साथीला घेऊन गेल्या होत्या तूही होतीस बरोबर. आणि तिथे गेल्यानंतर समोर बघितलं तर निजामुद्दीन खासाहेब आलेले होते फार मोठे तबलजी म्हणजे निजामुद्दीन खान साहेब नाव ऐकलं आणि त्यांना बघितल्यावर माझं इतकं धडपण आलं. आणि मग तिथले जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी अलका त्यांना विचारलं की निजामुद्दीन खान साहेब आलेले आहेत तर तुमच्या बरोबर त्यांना बसू द्या. तर अलका त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाही, मी धनंजयला बरोबर आणलेला आहे सत्संगतीसाठी आणि त्यामुळे तोच माझ्या बरोबर वाजवेल.
1: एवढी मोठी गोष्ट आहे.
2: निजामुद्दीन खान साहेबांसारखा कलाकार असून सुद्धा त्यांनी मला सत्संगती,
1: म्हणजे आपल्याला सत्संगत करणाऱ्या कलाकाराचा मान कसा ठेवायचा.
2: खरंय, आता हे सगळं आठवूनही मला असं भरून येत आहे खरं सांगायचं तर हा त्यांच्या मोठेपणाचा किस्सा.
1: बरोबर.
2: तर आता मला वाटतं राजाभाऊ देवांनी तुला सांगितलेली मला वाटतं कोमल ऋषभ वासावरी मधली बंदिश तू गाशील आणि नंतर मग अलकाताईंनी शिकवलेली तुला कोमल देवताच्या विभासामधली बंदिश
1: ऐकूया.

0: काय सुंदर बंदिश होती. वा वा क्या बात आहे.
1: गुरुंनी हे संचेत आपल्याला दिला
0: दिलाय खरंच. क्या बात आहे. मला वाटतं यानंतर ना अलकातेंनी तुला एक कोमल दैवताच्या विभास मधली बंदिश शिकवली होती. हा फार सुंदर बंदिश म्हणजे मला
1: वाटतं
0: अप्रतिम बंदिश
1: आहे.
0: आणि ती बंदिश आणि त्याला जोडून एक तू एक जोड स्वतः केली आहेस असं ना. तर तू ती पण रसिकांना ऐको.
1: हा
0: तर आधी रूपक मधली ती बंदिश आणि जोडून.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, मी आहे तुमची लाडकी आरजे साक्षी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू झालाय। नीले नीले अंबर पर

0: ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर, चांद जब आए प्यार बरसाए, हमको तरसाए।
1: तर मंडळी, हे गाणं कोणाचं आहे हे तुम्हाला कळलंच असणार। तर श्रोते हो, किशोर कुमार हे नाव ऐकलं की गाणे, चित्रपट अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात। तर आपण आज त्यांच्याच विषयी गप्पा मारणार आहोत, तर बोलणार आहोत। किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 मध्ये मध्य प्रदेश राज्यातील खांडवा या शहरात झाला। हे एक दिग्गज भारतीय गायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक होते। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कोरस गायक, अभिनेता म्हणून केली। त्यानंतर ते अत्यंत यशस्वी पार्श्वगायक बनले। त्यांनी भारतीय भाषांमध्ये 2500 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली। सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक साठी 8 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले। तर मंडळी, ये वादा रहा या चित्रपटातलं तू है वही हे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकूयात। याला संगीत दिलंय RD बर्मन यांनी आणि याचे गीतकार आहेत गुलशन बावरा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आज हे साक्षी आहे तुमच्या सोबत।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. श्रोते हो, किशोर दा यांच्या विषयी माहीत नसलेल्या 6 गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. मला माहीत आहे किशोर दा यांच्या विषयी तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हालाही नक्की आवडेल. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्काच बसेल की या सुप्रसिद्ध गायकाने कधीच कोणत्याही प्रकारचं संगीताचं शिक्षण घेतलेलं नाहीये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, तरीही ते आपल्या सुमधुर अशा सुरावटीने सर्वांचंच मन जिंकायचे. त्यांना सुरेल आणि गोड असा आवाज देवाने वरदानच दिलं होतं. त्यांनी आपल्या आवाजाचं सोनं केलं आणि संगीताच्या चाहत्यांना ते मनमुरादपणे वाटूनही टाकलं. मित्रांनो, तर ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है हे गाणं, ज्याला संगीत दिलंय RD बर्मन यांनी आणि याचे लेखक आहेत आनंद बक्षी.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत. आपला थोडा गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, चलती का नाम गाडी या चित्रपटातलं त्यांचं 5 रुपया भार आना हे प्रसिद्ध गाणं सर्वांनी ऐकलंच असेल. किशोरदा यांचं हे गाणं त्यांच्या कॉलेजच्या दिवसापासूनच प्रेरित होतं. त्यांच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये ते 5.75 रुपये घेऊन जायचे. खरं तर मित्रांनो, किशोर कुमार यांचे खरं नाव वेगळंच होतं. ते त्यांच्या 4 भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचे भाऊ अशोक कुमार त्यांनी चित्रपटात प्रवेश केल्यावर ते देखील मुंबईला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी आपलं नाव बदललं. तर मित्रांनो, किशोरदा यांचं तुम्हाला खरं नाव माहीत असेल तर 90111123090 या संपर्क क्रमांकावर तुम्ही आम्हाला नक्कीच कळवू शकता. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्याआधी ऐकूयात चलती का नाम गाडी या चित्रपटातलं 5 रुपया भार आना हे गीत, जे गायले किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. याचे संगीतकार आहेत SD बर्मन आणि याला शब्द दिलेत मजरूह सुलतानपुरी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत आणि आपला थोडा गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, भारतीय संगीतामध्ये किशोरदा यांनी अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. त्यामध्ये त्यांनी योडलिंग ही संकल्पना पहिल्यांदा बॉलिवूड गाण्यांमध्ये वापरली होती. योडलिंग म्हणजे जी आवाजाची पट्टी असते त्यामध्ये वेगाने आणि वारंवार बदल करून गाण्याची एक खास पद्धत आहे. तुम्ही त्यांचं जिंदगी एक सफर है सुहाना हे गाणं ऐकलंच असेल. या गाण्यामध्ये योडलिंग हा प्रकार वापरला आहे. हा प्रकार त्यांनी जिमी रॉजर्स आणि टेक्स मॉर्टन यांच्याकडून प्रेरित होऊन घेतला होता. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्याआधी ऐकूयात आपकी कसम या चित्रपटातलं जिंदगी एक सफर है सुहाना हे गाणं, जे गायलंय किशोर कुमार यांनी आणि लिहिलंय आनंद बक्षी यांनी. याला संगीत दिलंय डी बर्मन यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आज जे साक्षी आहे तुमच्या सोबत.
1: जिंदगी एक सब...

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, किशोरदा यांच्या गायकीची प्रतिभा फक्त बॉलिवूड पुरती मर्यादित नसून हिंदी गाण्यांमध्ये पुन्हा बंगाली, ओरिया, कन्नड, गुजराती आणि अगदी भोजपुरी भाषेतही त्यांनी गाणी गायली आहेत. म्हणूनच त्यांच्या गाण्यांमुळे ते संपूर्ण भारतभरात लोकप्रिय आहेत. त्यांचं कोणतंही गाणं तुम्हाला जास्त आवडतं हे देखील तुम्ही मला सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण किशोर कुमार यांच्याबद्दल खूप सारी माहिती ऐकलीत, त्यांची छान छान गाणी ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण मित्रांनो, उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत 3 PM आपल्या थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. जाता जाता ऐकूयात आ गले लग जा या चित्रपटातलं तेरा मुझसे है नाता. हे गायले किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठा यांनी. याला संगीत दिले RD बर्मन यांनी. याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि गुड इव्हनिंग करते आहे सगळ्यांना. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. वीकेंड नंतर आपण भेटत आहोत आणि हा शनिवार रविवार मस्तपैकी आपण आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय केलेला असेलच. 11 मे 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार सोमवार. आठवड्याला सुरुवात झाली आणि आठवड्याच्या या पहिल्याचं सोमवार आज आपण नॅशनल टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करतो आहोत. हा आठवडा अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे, कारण या आठवड्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे दिवस जे आहेत ते असणार आहेत. आणि त्याचबरोबर आज आहे वर्ल्ड टेक्नॉलॉजी डे, अर्थात तंत्रज्ञानाचा हा दिवस आहे जो आज आपण साजरा करतो. आणि तंत्रज्ञानाशिवाय किंवा टेक्नॉलॉजीशिवाय आता आपण माणूस जगूच शकत नाही. म्हणजे फार तर फार परवाचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर परवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट गेली होती आणि लाईट गेल्यानंतर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ही लाईट आली नाही. आणि जी काही इन्व्हर्टर बॅटरी आहे तीसुद्धा ऑलमोस्ट 100% डिस्चार्ज झाली. आणि त्यानंतर मोबाईल अगदी स्विच ऑफ झाले घरातल्या प्रत्येकाचे. आणि मोबाईल चार्ज करता येईना किंवा आता काय करायचा हा खूप मोठा प्रश्न जो आहे तो घरच्यांसमोर निर्माण झाला ही परिस्थिती सध्याची आहे. आणि जेव्हा टेक्नॉलॉजीपासून आपण कुठेतरी थोडा वेळ का होईना पण दूर राहतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो, चंचल होतो. आणि यावरूनच लक्षात येतं की आपण टेक्नॉलॉजीच्या किती जवळ आलो आहोत आणि किती आपण रोजच्या वापरामध्ये त्याला सर्रास वापरतो आहोत, त्याचा वापर करतो आहोत. अगदी रोजचा दिवस या सगळ्या टेक्नॉलॉजी हाताळल्याशिवाय आपला पूर्णच होऊ शकत नाही आहे. म्हणजे अगदी प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये जर आपण गेलो तर आता असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आपल्याला मॉडर्न किचनमध्ये बघायला मिळतात. अगदी मिक्सर असेल, फ्रीज असेल, अवन असेल, अशा अनेक गोष्टी आज महिला अगदी सर्रास वापरतात. टेक्नॉलॉजीला खूप आपण जवळ केलेलं आहे. नक्कीच खूप वेळ त्यानं कमी लागतो, वेळेचा सदुपयोगसुद्धा होतो आहे, त्याचबरोबर कमी वेळ लागतो आहे, एनर्जी मात्र जास्त लागते आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीला. आणि कुठेतरी माणूस याची दुसरी बाजू म्हणाल तर आळसावतोसुद्धा आहे. आणि या दिवसाबद्दलसुद्धा आज आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात इथेच, म्हणजे माझ्यासोबत. थोड्याच वेळात आपण दुपारचं मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि आता आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कारपूलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल.
4: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: या संदर्भात मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण आता ऐकली.
5: At its core, Windows amplifies human ingenuity. It's made to work in rhythm with people.
0: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या समूहाचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
6: जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्च दाब वाहिनीचे 108 तर लघु दाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीजवाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्वनियोजित असल्याने संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मे पर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या mu.edmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. LLM सीईटीसाठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथं HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे RCB आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
7: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
8: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद सभेमध्ये एक आवाहन केलंय आणि सध्या याचीच चर्चा संपूर्ण जगभरामध्ये बघायला मिळते. देशाच्या नागरिकांना उद्देशून एक महत्वाचं आवाहन प्रधानमंत्री यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे जगामध्ये मोठं तेल संकट ओढवलंय आणि युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय. आता या तेल संकटाची धग आपल्या भारतालाही बसू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी केलेल्या आवाहनांपैकी पुढच्या एक वर्षासाठी सोनं खरेदी टाळा, जागतिक तेल संकट आणि परकीय बचतीसाठी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, इंधनाची बचत करा, देशाची संपत्ती वाढवा, शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम वापरा जेणेकरून इंधन बचत होईल, वेळेची बचत होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी होईल. अनावश्यक परदेश प्रवास जर तुम्ही करणार असाल तर ते या वर्षभरामध्ये टाळा. परकीय चलनाची बचत करा. एका वर्षासाठी सोनं खरेदी टाळा, कारण सोनं आयातीवर सध्या खूप मोठा खर्च होतोय, त्यामुळे एक वर्ष देशासाठी आपण थांबू शकतो. खाद्यतेलाचा सुद्धा कमी वापर करा, आयातीवरचं अवलंबित्व आपण कमी करू शकतो आणि शक्य तेवढं नैसर्गिक शेतीकडे आपण वळू शकतो. स्वदेशी उत्पादन वाढवूयात, शाश्वत भविष्य घडवूयात. या देशहितासाठी आपण एकत्र येणं फार महत्वाचं आहे. बचत करूयात, सक्षम भारत घडूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
9: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि गुड इव्हनिंग करते आहे सगळ्यांना. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. वीकेंड नंतर आपण भेटत आहोत आणि हा शनिवार रविवार मस्तपैकी आपण आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय केलेला असेलच. 11 मे 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार सोमवार. आठवड्याला सुरुवात झाली आणि आठवड्याच्या या पहिल्याचं सोमवार आज आपण नॅशनल टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करतो आहोत. हा आठवडा अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे, कारण या आठवड्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे दिवस जे आहेत ते असणार आहेत. आणि त्याचबरोबर आज आहे वर्ल्ड टेक्नॉलॉजी डे, अर्थात तंत्रज्ञानाचा हा दिवस आहे जो आज आपण साजरा करतो. आणि तंत्रज्ञानाशिवाय किंवा टेक्नॉलॉजीशिवाय आता आपण माणूस जगू शकत नाही. म्हणजे फार तर फार परवाचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर परवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट गेली होती आणि लाईट गेल्यानंतर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ही लाईट आली नाही. आणि जी काही इन्व्हर्टर बॅटरी आहे तीसुद्धा ऑलमोस्ट 100% डिस्चार्ज झाली. आणि त्यानंतर मोबाईल अगदी स्विच ऑफ झाले घरातल्या प्रत्येकाचे. आणि मोबाईल चार्ज करता येईना किंवा आता काय करायचा हा खूप मोठा प्रश्न जो आहे तो घरच्यांसमोर निर्माण झाला ही परिस्थिती सध्याची आहे. आणि जेव्हा टेक्नॉलॉजीपासून आपण कुठेतरी थोडा वेळ का होईना पण दूर राहतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो, चंचल होतो. आणि यावरूनच लक्षात येतं की आपण टेक्नॉलॉजीच्या किती जवळ आलो आहोत आणि किती आपण रोजच्या वापरामध्ये त्याला सर्रास वापरतो आहोत, त्याचा वापर करतो आहोत. अगदी रोजचा दिवस या सगळ्या टेक्नॉलॉजी हाताळल्याशिवाय आपला पूर्णच होऊ शकत नाही आहे. म्हणजे अगदी प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये जर आपण गेलो तर आता असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आपल्याला मॉडर्न किचनमध्ये बघायला मिळतात. अगदी मिक्सर असेल, फ्रीज असेल, अवन असेल, अशा अनेक गोष्टी आज महिला अगदी सर्रास वापरतात. टेक्नॉलॉजीला खूप आपण जवळ केलेला आहे. नक्कीच खूप वेळ त्यानं कमी लागतो, वेळेचा सदुपयोग सुद्धा होतोय, त्याचबरोबर कमी वेळ लागतोय, एनर्जी मात्र जास्त लागते आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीला. आणि कुठेतरी माणूस याची दुसरी बाजू म्हणाल तर आळसावतो सुद्धा आहे. आणि या दिवसाबद्दल सुद्धा आज आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात इथेच, म्हणजे माझ्यासोबत थोड्याच वेळात. आपण दुपारचं मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांजरंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। सोमनाथ अखंड श्रद्धेचं महापर्व सध्या सुरू आहे। सोमनाथ मंदिर आपल्या भारतातील फक्त एक प्राचीन मंदिर नाही आहे, तर भारताच्या अभेद्य संस्कृतीचं आणि धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभं असलेलं हे ज्योतिर्लिंग केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर आक्रमण, पुनर्बांधणी, आत्मसन्मान, राज्यकारभार आणि राष्ट्रीय पुनर्बांधणी असा इतिहास आणि वर्तमान आहे। 2026 आपण सध्या सोमनाथ स्वाभिमान पर्व हे साजरं करत आहोत आणि नव्या पिढीसमोर आपण आत्मविश्वासानं, अभिमानानं आणि संतुलित भावनेनं नक्कीच या भावना मांडत आहोत। 2026 आपण आहोत आणि आपण या सोमनाथ पर्वाचा एक भाग होत आहोत। आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथाच्या पुनरुज्जीवन मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं आजच्या दिवशी। आज म्हणजे 11 मेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत या घटनेला, आणि याचं औचित्य साधत आपण सोमनाथ स्वाभिमान पर्व जे आहे ते यंदा साजरं करत आहोत। आणि नक्कीच या स्वातंत्र्यानंतर भारतानं सगळा इतिहास लक्षात घेऊन हे काम सुरू केलंय। जुनागड भारतात समाविष्ट जेव्हा झाला त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ पुनर्बांधणीचा संकल्प हाती घेतला होता, आणि हा संकल्प केवळ धार्मिक नव्हता तर राष्ट्रीय स्वाभिमानाचाही होता। पंडित नेहरू, महात्मा गांधी यांनी मात्र याबाबत वेगळा एक दृष्टिकोन ठेवला होता। राज्याचं थेट मंदिराशी ओळख जोडू नये, धर्मनिरपेक्ष चौकट राखावी हा त्यांचा आग्रह होता। आणि त्यानंतर KS मुन्शी आणि सरदार पटेल यांनी मात्र भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष राहील पण जुन्या स्मृती मात्र कायम ठेवून असं स्पष्ट केलं होतं। 2026 आपण सोमनाथ स्वाभिमान पर्व नक्कीच एक नव्या अर्थानं साजरं करतो आहोत। हे श्रद्धेचं महापर्व आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात नॅशनल टेक्नॉलॉजी डे आज आपण सेलिब्रेट करत आहोत. राष्ट्रीय आपण आज तंत्रज्ञान दिवसाकडे वळत आहोत. 11 मे आजची तारीख आहे आणि 1998 पोखरण या भागामध्ये म्हणजे राजस्थानमधला हा भाग येतो. इथे यशस्वी झालेल्या ऑपरेशन शक्ती अणु चाचणीच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आजचा दिवस नॅशनल टेक्नॉलॉजी दिवस म्हणून साजरा करतो. आणि आपल्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रातील यशाचा गौरव करण्यासाठी 1999 साली या दिवसाची घोषणा केली होती. आणि स्वदेशी बनावटीचे हंसा 3 हे विमान आणि त्रिशूल या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीसुद्धा 1999 साली झाली होती. आणि खऱ्या अर्थानं हा दिवस जो आहे तो तेव्हापासून 1998 सालापासून आपण साजरा करत आहोत. आणि आज आपण पाहतोय की जग किती तंत्रज्ञानासोबत पुढे जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी आपल्याला उत्क्रांती बघायला मिळते आहे ती तंत्रज्ञानाच्या मदतीनेच आपल्याला बघायला मिळते आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा. आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि हैदराबादच्या सभेमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलंय, त्या आवाहनानंतर, इंधन बचतीच्या आवाहनानंतर शेअर मार्केटमध्ये अत्यंत बदल बघायला मिळत आहेत. त्यांच्या विधानानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण बघायला मिळते. सुरुवातीला सेन्सेक्स 1063.19 अंकांनी घसरला होता, 76,265 होता. तर निफ्टी 306 अंकाच्या घसरणीबरोबर सध्या 23,869.75 पोहोचलाय. इराण अमेरिका या युद्धामुळे ऊर्जेच्या किमती प्रचंड वाढत आहेत. आणि हे लक्षात घेता आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी इंधन वाचवण्यासाठीच्या पुढच्या काही सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर एक वर्ष सोनं न खरेदी करण्याचं सुद्धा आवाहन केलं होतं. आणि यानंतर मात्र सेन्सेक्स आपल्याला 1,000 अंकांनी कोसळताना बघायला मिळतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: माहिती संकलित करून ती सरकारकडे सुपूर्द केली आहे. दरम्यान सरकारकडून कर्जमाफीसाठीचे अंतिम निकष निश्चित करण्याचं काम सध्या सुरू आहे. पात्र जे शेतकरी आहेत त्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल अशी माहिती नक्कीच देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं थकबाकीदार शेतकऱ्यांची ही कर्जमाफी जी आहे ती नक्कीच केलेली आहे. त्यामुळे खूप मोठा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतलेला आहे. ऐकत रहा रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्र सरकार येत्या जुलैपासून लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणार आहे. असं करणारं हे देशातलं पहिलं राज्य असेल महाराष्ट्र असं सांगण्यात आलंय. राज्यामध्ये सर्व भूखंडासाठी मालमत्ता कार्ड अनिवार्य होईल अशी माहिती आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या कार्डवर मालमत्तेचं बाजारमूल्यही नमूद असणार आहे. इथून पुढे आता मालमत्ताधारकांना जगात कोठेही खरेदी विक्री करणं सुलभ आणि सोपं होणार आहे. ही पारदर्शकता भविष्यासाठी नक्कीच महत्वाची आणि योग्य ठरेल. त्यामुळे अनेक असे व्यवहार आहेत जमीन खरेदी विक्रीचे ज्यामध्ये जी फसवणूक होती आहे ती फसवणूक थांबण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे जुलैपासून लँड टायटलिंग ॲक्ट लागू होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर

0: ऐक तहत स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, खूप मनापासून नमस्कार. श्रोते हो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय पुढच्या 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नका. सध्या जागतिक अनिश्चितता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाणवते आहे आणि त्यामुळेच आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी असं आवाहन भारतवासियांना केले. परकीय चलन साठा जपण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलंय. भारत मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यासाठी डॉलर्समध्ये पैसे देतो आणि ज्यामुळे त्यांच्या आयात बिलावर किंवा परकीय चलनावर खूप मोठा दबाव येतो. आयात जर आपण कमी केली तर रुपयावरचा दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नका असं आवाहन केलंय. त्याचबरोबर इंधन बचतीचं सुद्धा खूप मोठं आवाहन जे आहे ते केलेलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याचं सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: ऐकताय तर स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे वळूयात. नेपाळमध्ये लँडिंग दरम्यान एका विमानाचा टायरनं पेट घेतला आहे. 289 प्रवाशांना या विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. काठमांडू नेपाळमधील त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवर टर्किश एअरलाइन्सच्या एका विमानाच्या टायरला लँडिंग दरम्यान अचानक आग लागली. पोलिसांनी ही आग विझवल्याची आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याची पुष्टीसुद्धा केली आहे. या विमानामध्ये 298 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांमध्ये UNच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. सुरक्षितपणे या प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो पुन्हा एकदा वेलकम बॅक. व्हॉट्सॲप आपण सगळेजण वापरत आहोतच स्मार्ट पद्धतीनं, पण व्हॉट्सॲपमध्ये भारतातील एका लहान व्यवसाय वर्गासाठी आता बिझनेस AI फीचर व्हॉट्सॲपनं लाँच केलं आहे. व्हॉट्सॲपनं भारतातील लहान आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांसाठी म्हणजेच SMEs साठी बिझनेस AI हे फीचर नव्यानं सुरू केलं आहे. हे AI फीचर लाँच करण्यात आलं आहे जे व्हॉट्सॲप बिझनेस ॲपवर 24 तास ग्राहकांना प्रतिसाद, लीड जनरेशन, अपॉइंटमेंट बुकिंगसाठी आणि विक्रीसाठी मदत करणार आहे. सो व्हॉट्सॲप कंपनीचं असं म्हणणं आहे की व्यवसाय मालकांचे चॅट्सवरचे पूर्ण नियंत्रण असेल आणि गरज पडल्यानंतर हे AI कडून संभाषण ताब्यात घेऊ शकतील. सो व्हॉट्सॲपनं भारतातील लहान मोठ्या व्यावसायिकांचा नक्कीच विचार करून लहान व्यावसायिकांसाठी बिझनेसचं हे AI फीचर सादर केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी विशाखा साफेकर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकवाद्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, राजा शिवाजी या सिनेमाचा सध्या रेकॉर्ड ब्रेक आपल्याला बघायला मिळतोय. बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. गर्दीसुद्धा वीकेंडला प्रचंड होती आणि रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एक इतिहास घडवलाय. 1 मेला हा सिनेमा रिलीज झाला आणि तब्बल 1 आठवड्यानंतर सुद्धा हा बॉक्स ऑफिसवर तितकाच यशस्वीपणे कोटींची उलाढाल करतोय. 57.70 कोटींची कमाई मराठीतील सगळ्यात यशस्वी सिनेमांमध्ये करत या सिनेमानं एक वेगळं स्थान मिळवलंय. पहिल्या दिवशी 12.40 कोटी इतके पैसे सिनेमानं कमावले होते आणि आता सैराट असेल, वेड असेल, बाई पण भारी देवा असेल यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या रांगेमध्ये राजा शिवाजी हा सिनेमा रितेश देशमुख दिग्दर्शित जाऊन बसलेला आहे. त्यामुळे नक्कीच अजूनही बॉक्स ऑफिसवर याची उलाढाल आपल्याला वाढताना बघायला मिळते आहे. तितकीच क्रेजसुद्धा तरुण मुलांमध्ये हा सिनेमा बघण्याची आपल्याला बघायला मिळते आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मेनू आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमात वेलकम बॅक करते आहे आणि महत्त्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे वळूयात. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून राजीनामा दिला असून ते पेरंबूर मतदारसंघ आता कायम ठेवणार आहेत. आता विधानसभा सचिवालय ही जागा रिक्त घोषित करेल, त्यानंतर निवडणूक आयोग पुन्हा पोटनिवडणूक घेणार आहे. रिपोर्ट्सनुसार विजय त्यांची कथित प्रियसी त्रिषा हिला टीव्हीके पक्षात सामील होऊन पोटनिवडणूक लढवण्यासाठी सध्या म्हणवत आहेत. सोशल मीडियावर या बाबतीत चर्चा सुद्धा सुरू आहे. पण सध्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी तिरुचिरापल्ली इथल्या पूर्व मतदारसंघातून राजीनामा दिलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। आपण जागतिक तंत्रज्ञान दिवस म्हणजेच आपण वर्ल्ड टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करत आहोत, साजरा करत आहोत। आणि आज तंत्रज्ञानाबद्दल जर बोलायचं झालं तर अगदी मिनटामिनटाला सेकंदाला आपण तंत्रज्ञानाशी जोडले गेलो आहोत असं म्हणणं फारसं वावगं ठरणार नाही। आणि शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे। आणि त्याचबरोबर या सगळ्या बाबतीत आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या अहिल्यानगरमधील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलचे शिक्षक सतीश घुगळे सर यांच्यासोबत। सर, स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार
2: सर। जसं मी आत्ता म्हणते आहे की आपण तंत्रज्ञान दिवस साजरा करतो आहोत आणि शिक्षण पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे असं मी म्हणाले, खरंच हा तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे का, ते प्रमाण दिसत आहे का?
3: नक्कीच। प्रथमतः नॅशनल टेक्नॉलॉजी डे 11 मे या दिनाचे मी प्रथमतः सर्व रसिकांना प्रेक्षकांना मी शुभेच्छा देतो। प्रथमतः मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की 11 मे 1998 पोखरण 2 ची जी अणुचाचणी झालेली होती त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जे भारतानं मिळवलेलं हे भूमिगत 3 अणुबॉम्बचं त्या ठिकाणी त्यांनी परीक्षण केलं होतं, चाचणी केली होती। त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विजय भारतानं मिळवला त्याचं स्मरण व्हावं म्हणून 11 मे हा त्यांनी नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून आपल्या देशामध्ये साजरा केला जातोय, याचा प्रथमतः आपल्याला सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे। आणि आपण जो विचारलेला प्रश्न आहे की शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर, तर माझ्या मते आज 100% टेक्नॉलॉजी शिक्षणामध्ये अडॉप्ट केली गेली आहे आणि तिचा वापर अतिशय सकारात्मक देखील होत आहे।
2: नक्कीच सर। आपण पाहतो आहोत की शाळा म्हटल्यानंतर ज्या शाळेच्या माझ्या वयामध्ये मी शिक्षण घेतलं तेव्हा मी फळा आणि खडू हे पाहिलेलं आहे, पण काळानुरूप अनेक बदल होतात, तसे शाळेमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक बदल झाले। मग अगदी फळा खडू ते आता स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर्स आले आहेत आणि याचा खरंच पॉझिटिव्हली प्रमाण किंवा सकारात्मकता कामामध्ये दिसून येते का?
3: हो नक्कीच। जेव्हा आपण शिक्षण घेतलं बालपणामध्ये तर तेव्हा शिक्षणाचं जे माध्यम होतं ते फळा आणि खडू होतं, त्याचबरोबर पुस्तक होतं। परंतु आज मुलांच्या IQ किंवा त्यांचं जर एकंदरीत आपण मानसिकतेचा विचार केला तर त्यांचा DNA हा आपल्यापेक्षा खूप पुढे, तर त्यांना या ज्या पारंपरिक गॅजेट्स आहेत त्यापेक्षा आता स्मार्टफोन, डिजिटल किंवा इंटरनेटचा सुविधा या सहजपणे हाताळता येत आहेत आणि म्हणून त्यांच्या वेगानं आपल्याला पुढं सरकावं लागेल तर त्या मुलांशी आपलं नातं जुळून राहील आणि म्हणून ते मुलं या माध्यमातून नक्कीच चांगलं नॉलेज घेत आहेत।
2: नक्कीच। त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा स्मार्ट बोर्ड किंवा प्रोजेक्टरचा वापर करता येणं किंवा तंत्रज्ञानाला सुद्धा जवळ करणं किंवा ते शिकून घेणं हाताळता येणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हे बदल शिक्षक या नात्यानं तुम्ही कसे समजून घेतले?
3: नक्कीच हे थोडं चॅलेंजिंग आहे कारण जुन्या आणि नव्याचं संगम साधणं हे आत्ताचे जे शिक्षक आहेत जे काम करत आहेत प्रॅक्टिकली तर त्यांना जुन्या पारंपरिक शिक्षणामध्ये त्यांनी स्वतः शिक्षण घेतलेलं आहे आणि येणाऱ्या ज्या आधुनिक टेक्नॉलॉजीची जी पिढी आहे त्यांना घडवायचं आहे, त्यामुळे या दोघांचा संयम समतोल साधताना शिक्षकाचा हा ट्रान्झॅक्टिव्ह पिरियड आहे की त्याला त्याच्यामध्ये स्वतःला आता बदल करावा लागत आहेत आणि तो बदल तो ग्रास्पिंग चांगल्या पद्धतीने करून घेत आहे, त्याच्या लक्षात आलेला आहे शिक्षकांच्या देखील की आता आपल्याला या बदलाशी जुळवूनच पुढे जावं लागेल आणि म्हणून तो बदल आता घेतल्यामुळं आम्हालाही तो आनंद वाटतो की मुलांना काहीतरी नवनवीन देताना स्मार्ट बोर्डचा, डिजिटल बोर्डचा, आपण इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर करताना आणि मोबाईलचं गॅजेट तर प्रत्येकाच्या हातात आहे, त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल शिक्षणासाठी, यासाठी शिक्षक म्हणून मला असं वाटतं की नक्कीच हा बदल सकारात्मक आहे।
2: विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा काही बदल झाले आहेत, तर ते बदल तुम्हाला काय दिसतात मुलांमध्ये?
3: टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, पूर्वी शिक्षक हा एकच त्याला ज्ञानाचा स्रोत होता आणि शिक्षक हा केंद्रबिंदू होता, आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू झालेला आहे. आणि मग हा जो बदल आहे तर त्यावेळी त्याला माहितीचा स्रोत फक्त शिक्षक, ग्रंथालय आणि पुस्तक एवढाच होता. परंतु आज जागतिक वर्ल्ड वाईड त्याला एवढं मटेरियल अवेलेबल आहे की तो घर बसल्या आता ऑनलाईन माध्यमातून शिकू शकतो आणि त्यामुळं त्याच्या शिकण्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जो बदल आम्हाला दिसतोय की आपण एखादी गोष्ट सांगण्याच्या अगोदर त्याला ती माहीत असते आणि त्यावेळी ती मुलं आपल्याला ज्यावेळी प्रश्न विचारतात हे असं आहे का ते तसं आहे का, तर त्यावेळी आपल्याला खूप अपडेट नॉलेज त्याच्या पुढचं ठेवावं लागतं. आणि मग आज यूट्यूबसारखं माध्यम उपलब्ध आहे, चॅट जीपीटी सारखं आहे, गुगल जेमिनी सारखं आहे की ही 6वी 7वीची मुलं हाताळतात. ते इव्हन 4थी 3रीची मुलं देखील चॅट जीपीटीचा वापर आज करून त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात आणि ते त्यांना उत्तर सहज उपलब्ध होते, त्यांच्या सोप्या भाषेत उपलब्ध होते. त्यामुळे ते आजच्या काळामध्ये शिक्षकांच्या सोबत युट्यूब आणि हे सोशल मीडिया सुद्धा एक मोठे शिक्षकच झालेले आहेत.
4: नक्कीच डिजिटल शिक्षणामुळे मुलांची अभ्यासाची आवड वाढली आहे का किंवा क्युरिओसिटी वाढते आहे का, हे बदल जाणवतात का? जेव्हा पारंपरिक शिक्षण पद्धतीनं एक शिक्षक म्हणून तुम्ही शिकवत असताना कुठेतरी डिजिटल शिक्षण सुद्धा येत आहे त्यांच्याकडे, तर यामध्ये मुलांच्या अभ्यासाची आवड टिकून आहे का?
3: यामध्ये आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की मुलांची आवड टिकून आहे असं काही बाबतीत म्हणता येईल, परंतु मुलं खूप चंचल त्याच्यामुळे झालेले आहेत. त्यांना कुठलंही नॉलेज घेताना त्यांच्यामध्ये इतकी चंचलता असते की ते ग्रास्पिंग पूर्ण न करता ते लगेच पुढची विंडो ओपन करतात. आणि म्हणून त्याच्यातला जो आनंद घ्यायला पाहिजे, शिक्षणातला जो आनंद मिळायला पाहिजे तो न मिळता तो कायम अस्थिर असतो की मला हे नाही तर मला ते नाही तर मला ते, तो ऑप्शनचा विचार करतो ए बी सी डी सारखा. तर त्यामुळे शिक्षणातला जो आनंद त्याला बुद्धीला मिळायला पाहिजे तर तो आम्हाला असं वाटतं की त्याची ती भूक अजूनही कमीच आहे टेक्नॉलॉजी वाढली तरी.
4: नक्कीच या डिजिटल तंत्रज्ञानाकडे आपण वळलो, खूप जवळ वळलो ते आपण कोविडच्या काळापासूनच, म्हणजे कोविडच्या काळापासूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा झूमवर क्लासेस होणं, वर्ग होणं हे आपण जास्त जवळ करायला लागलो. तर यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक वर्गामध्ये आपण जे काही शिकवत होतो यामधला काय फरक तेव्हा जाणवला, हे हाताळताना काही अडचणी येत होत्या का?
3: कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हा शिक्षण पद्धतीला मिळालेला टर्निंग पॉईंट होता डिजिटल शिक्षण. आणि याचा जो वापर केला गेला तो प्रभावी कोविडपासून केला गेला आणि त्यामुळं आम्हाला जो बदल त्या काळात जाणवला की ते माध्यमसुद्धा खूप प्रभावी कोविडच्या काळात ठरलं की सगळीकडे जग बंद होतं, घरामध्ये मुलं होती, परंतु आम्ही शाळेमध्ये जाऊन खडू आणि फळा न घेता आम्ही मोबाईल घेऊन बसायचो आणि गुगल मीट किंवा झूमच्या माध्यमातून आम्ही मुलांशी संवाद साधायचो. आणि मग तो 1.5-2 वर्षाचा जो कालावधी होता तर तो नक्कीच मुलांशी अटॅच राहण्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो या सोशल मीडियामुळं, या डिजिटल शिक्षणामुळं, या टेक्नॉलॉजीमुळं. अन्यथा आपला 2 वर्ष त्यांच्याशी संपर्क झाला नसता तर कदाचित काही मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर देखील जाऊ शकली असती. आणि म्हणून जो टेक्नॉलॉजीनं दिलेला आपल्याला वरदान आहे तर ते आम्ही कोविडच्या काळात नक्कीच अनुभवलं. आणि आमच्यासारख्या शाळांमध्ये जिथं 2-2.5-2.5 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात त्यावेळी त्या मुलांशी कनेक्ट होणं हे टेक्नॉलॉजीशिवाय शक्य नव्हतं त्या काळामध्ये.
4: नक्कीच आपण जसं कृत्रिम बुद्धिमत्ता, आत्ता आपण बोललो की AI असेल, चॅट GPT असेल, जेमिनी AI असेल, तर इंटरनेट असेल, अशा डिजिटल साधनांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होतो आहे अशी उदाहरणं आपण पाहतो, वाचतो, बघतो सुद्धा. तर हा मानसिक परिणाम किंवा काही मुलांमधले बदल जे आहेत, मग बौद्धिक विकासाच्या दृष्टीने म्हणा किंवा त्यांच्या हालचालींमध्ये म्हणा किंवा त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून म्हणा, काही बदल तुम्हाला जाणवतात का?
3: नक्कीच सोशल मीडियाचा वापर खूप स्क्रीन टायमिंग मुलांचा वाढलाय. त्यामुळं काय झालेलं की मुलांमध्ये खूप वेगानं त्यांच्यामध्ये जे आम्हाला जे जाणवतं की त्यांच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन हवंय, एकाग्रता हवंय, ती खूप कमी झालेली. आणि ते एक साधारणतः 30-35 मिनिटाच्या पुढे ती शांत बसू शकत नाहीत. आणि दिवसभर 5-6 तास शाळेमध्ये बसणं आणि त्यांना पारंपरिक शिक्षण पद्धतीनं टिकून ठेवणं, त्यांच्या आवड निर्माण करणं हे थोडंसं आता चॅलेंजिंग झालेलं आहे सगळ्या शिक्षण व्यवस्थेला. आणि म्हणून शाळांनी सुद्धा तो बदल आता स्वीकारलेला आहे की शाळामध्ये सुद्धा इंटरॅक्टिव्ह पॅनल आलेले आहे, स्मार्ट बोर्ड आलेले आहेत, इंटरनेट फॅसिलिटी आलेली आहे. आणि मुलांना बदलत्या काळाच्या सोबतच आपल्याला जावं लागेल, तेव्हा ती मुलं आपलं ऐकणार आहेत. आणि म्हणून परंतु मुलांमध्ये जे बदल दिसतात आम्हाला तर त्याच्यामध्ये एकाग्रता खूप कमी झालेली आहे आणि मुलं सहजपणे कोणतंही उत्तर त्यांना मिळायला लागलंय. त्यामुळे जो समाजातला शिक्षकांबद्दलचा जो एक आदरयुक्त दरारा होता, ती जी आदरयुक्त भीती होती, तर ती पण कुठंतरी कमी झालेली जाणवते. आई वडिलांच्या विषयी जो मुलांचा रिस्पेक्ट होता, तर ते एखादं नॉलेज आई वडिलांकडनं मिळायचं, काही शिक्षकांकडनं मिळायचं, आणि म्हणून माहितीचा स्रोत मर्यादित होता. त्यामुळे ते माहिती मिळवताना त्याला ते कॉन्सन्ट्रेशन करून ती माहिती घ्यावी लागायची, फॉलोअप घ्यावा लागायचं. परंतु आता गॅझेटमुळे त्याला कोणती माहिती सहज उपलब्ध होते, त्यामुळे येणारे बाकीचे जे सोर्सेस आहेत, आई वडील असतील, पालक असतील किंवा शिक्षक असतील, तर कुठंतरी यांच्या त्याच्याशी संवाद कमी झाला टेक्नॉलॉजीमुळे.
4: नक्कीच. जसं आता तुम्ही संवाद हा उल्लेख केला की संवादाचा अभाव आता मुलांमध्ये खूप कमी दिसतो आणि त्यामुळे मुलं कुठे सामाजिक उपक्रमामध्ये जर बाहेर आली किंवा कार्यक्रमामध्ये गेली तर आपोआपच ते तिथे अबोल किंवा शांत दिसतात किंवा ती काही बोलू शकत नाही पुढे येऊन. तर हा फरक सुद्धा आता जाणवायला सुरुवात झालेली आहे. हा खूप कॉमन प्रश्न आहे असं आपण म्हणूयात. तर याबद्दल काय सांगाल?
3: नक्कीच. कारण घरी पाहुणे जरी आले तर पूर्वी आपल्याला पाहुण्याची गाडी दारामध्ये बघितली किंवा रिक्षा बघितली, ते बसमधून उतरलेले बघितलं तरी आपल्याला खूप उत्सुकता असायची की आता पाहुणे माझ्यासाठी काहीतरी आणतील, खाऊ आणतील, काहीतरी आणतील, किंवा ते पाहुणे माझे एक स्पेशल काहीतरी आहे अटॅचमेंट त्यांच्याशी. तर ती भावना आज आपण प्रत्येक घरामध्ये पाहतो की पाहुणे घरामध्ये येऊन बसतात, हॉलमध्ये बसतात, तरी तो मुलगा मोबाईल सोडत नाही. तर हा जो बदल दिसतोय तर हा खूप भविष्याच्या दृष्टीने चिंतनात्मक आहे. कारण मुलांमध्ये जी माणुसकी म्हणून किंवा जी संवेदनशीलता पाहिजे तर ती कुठंतरी हरवत चालली असं आमचं काही बाबतीमध्ये ऑब्झर्वेशन आहे. टेक्नॉलॉजीने 500-500 किंवा 100-100 वर्षाची झाडं काढून ती दुसरीकडे रिप्लांटेशन करण्याची टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे जपानमध्ये आहे. परंतु झाड आपण स्वतः लावलं पाहिजे ही संवेदनशीलता किंवा त्याचं महत्व आज मुलांमध्ये नाहीये. तर थोडस हा चिंतनाचा विषय आहे.
4: नक्कीच नक्कीच. अनेक पालक सतत तक्रार करत असतात की स्क्रीन टाइम मुलांचा खूप वाढलेला आहे, पण कुठेतरी याला पालक सुद्धा जबाबदार असतात आणि त्याचबरोबर पालकांची वर्तणूक सुद्धा खूप जबाबदारी असते. म्हणजे पालक जसं वागतात तेच मुलं अनुकरण करत असतात आणि तेच फॉलो करत असतात. तर याबाबत काय सांगाल?
3: याबाबत मला पुन्हा पारंपरिककडेच आपल्याला झुकावं लागेल. कारण त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आजची जी आयसोलेटेड फॅमिली झालेली की आई वडील त्यात ते जॉब करणारे असतील तर त्या घरांमध्ये इतके भीषण प्रश्न आहेत की आज आम्ही शाळांमध्ये पाहतो की तो मुलगा जर एकटा असेल तर तो काय करणार? त्याला शेअरिंग करायला, त्याच्या मनातले विचार व्यक्त करायला जर कुठलं संवादाचं माध्यमच समोरासमोर नसेल तर तो मोबाईलशिवाय कोणाशी बोलू शकत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये पालक म्हणून तर नक्कीच भविष्यामध्ये हे चॅलेंज आहे प्रत्येक पालकांना की आपल्या मुलाला हँडल करताना. तर त्याच्यासाठी एकत्र जॉईंट फॅमिली हा एक खूप उत्तम पर्याय आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला होता. पण ते नातं आता थोडंसं जे कमी प्रमाणात दिसतंय आपल्याला तर त्याकडे पुन्हा आपल्याला जावं लागेल.
4: नक्कीच. टेक्नॉलॉजीमुळे परीक्षा पद्धतीमध्ये आणि मूल्यांकन प्रक्रियेमध्ये सुद्धा काही बदल झाले आहेत का?
3: एकदम बरोबर. आता आपल्यासारख्या शाळांमध्ये मोठ्या शाळा ज्या आहेत ते 2 ते 2.5 हजार विद्यार्थ्यांचा रिझल्ट बनवणं, निकाल तयार करणं. आत्ता जो आम्ही अनुभव घेतलेला आहे की 22 तारखेला शेवटचा, 22 एप्रिलला शेवटचा पेपर होता गव्हर्नमेंटने ठेवलेला आणि 1 तारखेला निकाल लागणे, त्याच्यातल्या सुट्ट्यांचे वार सोडले तर 22 नंतर 2.5 हजार विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणं. जर पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये आम्ही गेलो असतो तर मॅन्युअली तो निकाल आम्हाला त्या वेळेमध्ये देणं पूर्ण झालं नसतं. परंतु शक्य झालं फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजीमुळे. या डिजिटल जे नवीन नवीन ॲप आलेले आहेत तर याच्यामध्ये हा निकाल विदिन 2 दिवसामध्ये तयार होतो. त्यामुळं आम्हाला शिक्षकांना याच्यामधून नक्कीच असं वाटतं की टेक्नॉलॉजी ही काही बाबतीत आपल्याला स्वीकारावीच लागेल.
4: नक्कीच. सर, याचा परिणाम पेपरलेस वर्कवर सुद्धा झाला आहे का? शाळेचं कामकाज जे आहे ते पेपरलेस सुद्धा झालेलं आहे का किंवा होत आहे का?
3: ते हळूहळू होईल. 100% अजून आपल्याला असं म्हणता येणार नाही पेपरलेस झाले. परंतु त्या दृष्टीने बदल आहेत की डिजिटल डॉक्युमेंट आता जमा झाल्यामुळं आणि गव्हर्नमेंट सुद्धा वर्षभर आमच्याकडनं ज्या काही ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांच्या मार्फत डिजिटलायझेशन करून घेतोय ते आम्हाला चित्र असं दिसतं की पुढच्या 10 वर्षामध्ये पेपरलेसकडेच आपली वाटचाल असेल.
4: नक्कीच. शाळांमध्ये सायबर सुरक्षा किंवा डिजिटल सुरक्षा याबाबत मुलांना त्या वयातच, शालेय वयातच मार्गदर्शन करणं कितपत महत्वाचं आहे?
3: 100% अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय की मुलं एक एक क्लिक मोबाईलवर सहज करतात तर त्या एका क्लिकचा रेकॉर्ड कुठे ठेवलं जातंय आपण तुम्ही डाटा डिलीट केला तरी तो कुठेतरी सेव्ह आहे याची जाणीव जेव्हा मुलांना होईल तेव्हा ते चुकीचे काम करण्याचं प्रमाण थोडंसं त्याच्यावर एक मानसिक दडपण तरी असेल. आणि म्हणून सायबर सिक्युरिटी आणि सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे तर याच्यासाठी त्यांचं प्रबोधन हे शाळांमध्ये 100% गरजेचं आहे. आणि आपल्यासारख्या शाळांमध्ये आपण सायबर सिक्युरिटीचे लोक किंवा जिल्हा न्यायाधीश वगैरे जे आहेत त्यांचे स्पेशल लेक्चर्स आपण त्या ठिकाणी अटेंड करून मागच्या वर्षी आपण हा उपक्रम राबवलेला आहे.
4: नक्कीच सर. विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजीचा योग्य आणि मर्यादित वापर कसा करावा असं एक पालक आणि शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
3: मुलाला मोबाईल वापरू नको हे आता आपण म्हणू शकत नाही. त्याला मोबाईल कसा वापरावा एवढंच नॉलेज आपल्याला त्याला आता देता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की पालकांचा संवाद वाढला पाहिजे. मुलांसाठी त्यांनी स्पेशली वेळ काढला पाहिजे. शिक्षकांना तर दिवसभर मुलं त्यांच्या संपर्कात असतातच, परंतु घरी गेल्यानंतर पालकांचा संवाद जो आहे तो प्रत्यक्ष त्याचा फेस टू फेस व्हायला पाहिजे. पालकांनी त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्याच्यासोबत बोललं पाहिजे, त्याच्यासोबत जेवण केलं पाहिजे, त्याच्यासोबत त्यांनी थोडंसं एक मॉर्निंग वॉक असेल किंवा संध्याकाळचा एखादा राऊंड असेल त्याच्या खेळासाठी असेल तर पालकांचा वेळ हा त्याच्यासाठी देणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. शिक्षक म्हणून दिवसभर 5 ते 7 तास आम्ही त्यांच्यासोबत आहोतच, परंतु त्याला जर या सोशल मीडियातून मर्यादित वापर करायचा असेल तर घरच्यांचा वेळ त्याला मिळणं आवश्यक आहे.
4: नक्कीच. तंत्रज्ञान हे साधन आहे, पर्याय नाही, यावर तुमचं काय मत आहे?
3: आज पाहतोय आपण की समाजातले जे प्रश्न आहेत ते टेक्नॉलॉजी आली, मार्क वाढले, 100% गुण मिळवल्याने आता 10वी 12वीच्या निकालात आपण पाहिलेत. गुण मिळाले म्हणजे गुणवत्ता वाढली असं आपण म्हणू शकत नाही, कारण समाजातलं जे आपण चित्र पाहतोय आज, तर ज्या घडणाऱ्या घटना आहेत आज, ज्या ऐकतोय आपण की ज्या अनैतिक घटना आहेत, जे हिंसाचार घडतात, जो भ्रष्टाचार पण होतोय, किंवा जे समाजामध्ये आज आपल्याला नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसतोय, तर हे सगळं चित्र पाहताना या घटनांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला असं वाटत नाही की मी घराच्या बाहेर गेल्यानंतर माझा मुलगा माझी मुलगी सुरक्षित आहे का. तर हा जो प्रश्न आपल्या मनामध्ये आज उद्भवला आहे, तर मला असं वाटतं आजच्या शिक्षण पद्धतीचं हे सुद्धा अपयश आहे.
4: नक्कीच. तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच मुलांना सामाजिक शिक्षण देण्याची सुद्धा खूप गरज आहे. आज आपण पाहतो आहोत की समाजामध्ये ज्या घटना घडतात जसं तुम्ही आत्ता सांगितलं, तर योग्य वेळी योग्य न्याय निवडण्यासाठी किंवा योग्य कृती निवडण्यासाठी आज आपण पाहतो की आजची मुलं ही उद्याचा भारत आहे, आजची तरुण मुलं ही उद्याचा भारत आहे, तर सामाजिक शिक्षण सुद्धा किती महत्त्वाचं आहे याबरोबरच.
3: सामाजिक शिक्षणाचाच उपयोग त्याला आयुष्यामध्ये होणार आहे गुणांपेक्षा. तो एक चांगला माणूस घडवणं हे आपल्या शिक्षणाचं पहिलं मूल्य आहे, पहिलं उद्दिष्ट आहे. आपण नेमका जो माणूस घडवतोय तो आज गुणात्मक दिसतोय आपल्याला. 100% गुण मिळवणारा मुलगा जर बाजारात गेला तर त्याला भाजी घेताना त्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही. ही एक वस्तुस्थिती आपण पाहतोय, त्याला व्यावहारिक नॉलेज नाही. मार्क कमी असेल एक वेळ चालेल, पण त्याच्याकडे नैतिक मूल्य असावे, त्याच्याकडे संस्कार असावे, त्याच्याकडे थोडा मोठ्यांचा आदर करण्याची एक स्वभाव असावा, जो आपल्याकडे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षण होतं. तर तो एक संस्कार खूप आपल्या मनामध्ये लहानपणीपासून रुजलेला आहे की मोठा माणूस आपल्या घरी आला तर आपण त्याच्या पाया पडतो. पण आज सहजपणे मुलं शिक्षकांच्या सुद्धा लवकर त्याला त्याच्यामध्ये, कारण तो त्याचा दोष नाही आहे, ते मूल्यच त्याला रुजवलेलं नाही आहे लहानपणापासून. आणि हे आजच्या शिक्षण पद्धतीचं मला वाटतं थोडंसं अपयश असावं किंवा याच्यावर विचार केला जावा, याच्यावर बदल होणं गरजेचं आहे.
4: नक्कीच. भविष्यामध्ये आपण अजून AIचा आधार घेणार आहोत किंवा AI आधारित शिक्षण म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा कृती म्हणा आपण करणार आहोत, तर काळानुरूप शिक्षकांनी भूमिका कशी बदलायला हवी?
3: शिक्षकांना अपडेट राहावंच लागेल, शिक्षकांना बदल स्वीकारावा लागेल, आणि या माध्यमातून मुलांच्या गरजा पहिले आपल्याला ओळखाव्या लागतील. त्या गरजा ओळखल्या तर त्याच्यावर उपाययोजनेसाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल. आज आपण जुन्या आपल्या ज्या संकल्पना आहेत त्याच त्यांच्यावर लादून आज ते मुलं आपल्या त्यांच्याशी आपली वेवलेंथ मॅच होणार नाही. आणि म्हणून AI सारखे असेल, गुगल जेमिनी सारखे असेल किंवा ChatGPT सारखे असेल, तर ह्याच्यातल्या सकारात्मक गोष्टी आपल्याला त्याला कशा वापरायच्यात हे त्याला त्याचं रुजवण्यासाठी शाळांमध्ये आता त्याचा वापर आपल्याला करावं लागेल. आणि आम्हाला जे दिसतं की मुलांचे संवेदन हरवलेले आहेत, तो सहज कागद फाडतो व्हायचा आणि तो टाकून देतो वर्गामध्ये. आणि आपण स्वच्छ भारत सुंदर भारतचे मोठे मोठे कॅम्पेन करतो, तर कुठंतरी असं वाटतं की त्या मुलांमध्ये आपल्या शेजारचा मुलगा आजारी आहे तर त्याला आपण जागा दिली पाहिजे किंवा त्याला आपण कोणीतरी त्याचे संपर्क साधला पाहिजे. तर संवेदना हरवलेल्या आहेत असं थोडंसं जाणवतं चित्र आपल्याला. तर तुम्ही जे पहिला प्रश्न विचारला होता की सामाजिक त्याला टच असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मुलं सोशल म्हणजे थोडक्यात समाजाशी एकरूप होऊन जे उपक्रम करता येतील आपल्याला त्याच्यामध्ये त्याला अधिकाधिक सहभाग त्याचा असायला पाहिजे आणि असायला घ्यावा लागेल आपल्याला.
4: नक्कीच, जसं आता तुम्ही सांगितलं की संवेदना हरवत चालल्यात किंवा कुठेतरी निष्काळजीपणा मुलांचा वागण्यातून कृतीतून दिसतो, त्याचबरोबर आपण असं म्हणूयात की या तंत्रज्ञानामुळे अनेक काही चुकीच्या सवयी सुद्धा मुलांना लागतात, मग त्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणा जगण्यामध्ये म्हणा, तर याचा परिणाम सुद्धा भविष्यात त्यांना होऊ शकतो का किंवा त्यांना सामोरं जावं लागू शकतं?
3: 100% सामोरं जावं लागू शकतं. कोविडच्या अगोदर मला स्वतःला चष्मा नव्हता, तर कोविड नंतर 2 वर्ष सातत्यानं मोबाईल तर जास्त वापर झाला, त्याच्यानंतर मला थोडासा 0.5 नंबर आला आणि आज प्रत्येक घरामध्ये चष्मा कॉमन झालेला आहे. म्हणजे हा कुठंतरी स्क्रीन टाईमचा इफेक्ट लगेच आपण अनुभवलाय. आणि या जर मुलांच्या मध्ये आपण ह्या गोष्टींचा अवेअरनेस नाही आणलं तर भविष्यामध्ये त्यांना स्वतःला एवढे शारीरिक व्याधी असतील की त्या बाहेर निघणं खूप अवघड आहे. आणि म्हणून या मुलांमध्ये आपल्याला हेल्दी लाईफ, हेल्दी फूड आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हीच कन्सेप्ट पुन्हा आपल्याला पारंपरिकची न्यावी लागेल आणि त्याच्यातल्या संवेदना ज्या हरवल्या त्या आपल्याला जागृत कराव्या लागतील.
4: नक्कीच, तंत्रज्ञानाचा वापर तर काळानुरूप गरजेचा आहेच आहे, पण त्याचबरोबर एक माणूस म्हणून घडवत असताना पालकांची भूमिका किती महत्वाची आहे?
3: 5 ते 6 तास मुलगा शाळेमध्ये असेल पण उरले 1-18 तास तो पालकांच्याच हाती आहे. त्यामुळं प्रत्येक पालकांच्या पुढे हाच प्रश्न आहे. आज ते आम्हाला येऊन विचारतात मुलगा आमचं ऐकत नाही आम्ही काय करू. मग कुठंतरी आपण त्याला त्याच्या शब्दांनी त्याला आधार देऊ शकतो पण त्याला प्रॅक्टिकल उत्तर हे तेच स्वतः देऊ शकतात. तर त्याच्यासाठी त्याला वेळ हेच सगळ्यात मोठं औषध आहे की मुलांच्या सोबतचा तुम्ही घालवलेला किती वेळ तुम्ही त्याच्यासोबत आहात. जितकं तुम्ही त्याच्यासोबत राहाल तितके त्याचे प्रश्न सहजपणे कमी झालेले तुम्हाला जाणवतात. तो मुलगा तुमच्याशी दिलखुलासपणे मित्रासारखं तो बोलला पाहिजे. घरातले मित्र बनत नाही म्हणून त्याला बाहेरचे मित्र शोधावे लागतात आणि हीच समस्या आज प्रत्येक घरामध्ये आयसोलेटेड फॅमिलीमध्ये झालेली. म्हणून काका, आत्या, मावशी, मामा ही जी पूर्वीची चैन आहे तर ती पुन्हा आपल्याला तीच ऍक्टिव्ह करावं लागेल. कारण एक मुलगा, 2 मुलं याच्यामुळे काय झालंय, त्याला मामा माहीत नाही, त्याला मावशी माहीत नाही, त्याला आणि त्याच्याकडे जाण्यासाठी पण त्याला वेळ नाही. आणि मग आपण काय करतो, पूर्वीची सुट्टी आपण जशी नदीकाठी घालवायचो, झाडांची चिंचा बोरं पाडण्यात घालवायचो, तशी सुट्टी आता त्याची राहिली नाही. त्याची सुट्टी आता कुठलं तरी 4-5 दिवसाचं प्रशिक्षणामध्ये जाते. मग त्यापेक्षा मला वाटतं पैसे देऊन प्रशिक्षण करण्यापेक्षा त्याला 4 नातेवाईकांच्या घरी जर फिरून आणलं तो 2 दिवस तरी तिथं राहू शकला तरी हे सगळ्यात मोठं यश आहे.
4: नक्कीच, आज आपण जागतिक तंत्रज्ञान दिवस साजरा करतो आहोत, या निमित्तानं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये सर तुम्ही आहात. पालकांना, मुलांना आणि या माध्यमातून ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांना काय सांगाल?
3: माझं तर एक प्रामाणिक आव्हान असेल की निसर्गाच्या सोबत आपण चालूया, निसर्गाच्या वेगानं चालूया. आपलं मूल हे त्याच्या स्वतःच्या वेगाने झाडाप्रमाणेच वाढणार आहे, तो एकदम सगळ्या गोष्टी काय अडॉप्ट करू शकत नाही. पालकांच्या अवस्थेत वाढलेल्या ज्या अपेक्षा आहेत सगळ्या गोष्टी माझ्या मुलाला आल्या पाहिजेत, हा अवास्तव आग्रह जो आहे तो पहिला आपण त्याला मर्यादा घातली पाहिजे. जसं आपण आनंदी आयुष्य बालपण जगलो तसं आज आपली मुलं बालपणात आनंदी आहेत का हे त्याच्या मनामध्ये डोकावून आपण बघितलं पाहिजे. त्याला निसर्गाच्या सोबत झाडे, पशु, पक्षी, प्राणी यांच्यासोबत त्याला जितका सहवास त्याला मिळेल तितका तो स्वतःला ग्राउंड लेवलला घेईल आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये स्वतःमध्ये जे बदल दिसतील तर ते लाईफटाईम टिकणारे बदल असतील. आणि म्हणून शिक्षण हा एक आणि मार्क हा एक त्याच्या पुढे जाण्याच्या टप्प्यामधला एक फक्त एक छोटी पायरी, ते त्याचं आयुष्य नाही आहे. अनेक लोक असे घडलेले आहेत की ज्यांच्याकडे मार्क नव्हते परंतु आज ते यशस्वी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की 3 इडियट्ससारखा जो चित्रपट आहे, शिक्षणाच्या आईचा घो यासारखा जो मराठी चित्रपट होता, हे चित्रपट का निर्माण झाले किंवा हे चित्रपट समाजामध्ये का तयार करावे लागले याच्या मागचं जर चिंतन केलं तर आजची बदललेली शिक्षण व्यवस्था आणि मुलांची मानसिकता याचा विचार करूनच हे चित्रपट तयार केले गेलेत. आणि म्हणून 3 इडियट्ससारख्या चित्रपटाचा जर विचार केला आपल्या मुलाला काय आवडतं हे प्रथम आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याच्या क्षमता आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, आणि त्याच्या क्षमतानुसार मला ते जे शक्य होईल ते त्याला मी दिलं पाहिजे. मला मोठं पॅकेज नको आहे, तर माझा मुलगा फक्त जिथं जाईल तिथं तो आनंदी राहून त्यांनी काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या आवडी ओळखल्या पाहिजेत.
4: नक्कीच सर. आज सर या माध्यमात आला आहात तुम्ही, रेडिओ नगरच्या माध्यमात आला आहात, तुमचं आणि रेडिओचं नातं कसं आहे किंवा तुमचं आणि रेडिओचं कनेक्शन कसं आहे?
3: तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी माझा 10वी 11वी आणि 12वीचा जो 10वीचा 12वीचा बोर्डचा अभ्यास करताना मी FM लावून रेडिओ लावून अभ्यास करायचो. आणि माझी ती आजही सवय आहे की मला ज्यावेळी महत्वाचं काम करायचं असतं तेव्हा मी गाणे लावतो. तर ते गाणे लावल्यानंतर माझं काम अधिक प्रभावी झालेलं मला स्वतःला जाणवतं. आणि म्हणून रेडिओ हा माझ्या आयुष्यातला आणि FM हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे की जो आजही मी ऐकतो, मला खूप छान वाटतं. आणि रेडिओ FM माध्यम हे आजही जुन्या जाणत्या पिढीला तितकंच आवडणारं माध्यम आहे.
4: नक्कीच सर. या माध्यमात आज तुम्ही आला आहात तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत या निमित्तानं तुम्हाला ऐकावंसं वाटेल?
3: ते नाही का, तुझे देख करे जगवाले.
4: मी हे गाणं सर जे तुमच्या खूप जवळचं आहे आणि नेहमीच गाणी तुमच्या सोबत असतात, FM ऐकूनच तुमची अनेक कामं अगदी सुलभ होतात, सोपी होतात, त्यामुळे हे तुमच्या खूप आवडीचं गीत मी नक्कीच या माध्यमातून प्ले करते. आणि सर वेळात वेळ काढून तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि तंत्रज्ञानाची जोड घेऊन भविष्यात आपण नक्कीच खूप उत्तुंग भरारी आणि यश मिळवू शकतो. तर नक्कीच या तुमच्या मार्गदर्शनाबद्दल खूप मनापासून आभार तुमचे.
3: धन्यवाद. शेवटी जाताना एवढंच सांगेल की आजची टेक्नॉलॉजी सोबत अडॉप्ट करताना आपल्याला जुन्या पारंपरिक शिस्त, संस्कार, नैतिक मूल्य यांची सांगड घालून समतोल साधूनच आपल्याला पुढे जावं लागेल.
4: नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद सर. थँक्यू. श्रोते हो, आज आहे जागतिक तंत्रज्ञान दिवस आणि या दिवसानिमित्त आज आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिक्षक सतीश गुगळे सर. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूयात या कार्यक्रमात उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग भीमपलासी। ऐकूया स्वर संजीवनी।
1: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय राग भीमपलासी। भीमपलासी रागाचं वैशिष्ट्य हे की जर तुम्ही खूप दमला असाल, दुपारच्या उन्हामुळे खूप घामाघूम झाला असाल, वैतागला असाल, भीमपलासी ऐका किंवा गुणगुणा आणि तुमचा थकवा नाहीसा होईल, तुम्हाला ताजंतवानं वाटेल, तुम्हाला फ्रेश वाटेल, याची मला खात्री आहे।

आज सादर करीत आहे राग भीम पलासी आणि त्यामध्ये आलाप आणि त्यानंतर एक भजन. धन्यवाद. जर तुम्हाला काही सूचना किंवा प्रश्न असतील तर जरूर ईमेल करा emailcureTune@gmail.com emailcureTune@gmail.com. धन्यवाद.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग भीम पलासी, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एच आय व्ही एड्स बाधित मुले व मुली आणि

झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे.

0: कार्यकर्ते स्नेहबाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार.

0: आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.